क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला। सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला। सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी। प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30। तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला।

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
1: 3 जून परमार्थ कसा साधेल. ज्याच्यापासून माया उत्पन्न झाली त्याला शरण जावं, त्याला शरण जाण्याच्या आड काय येतं ते पाहावं. कर्तेपणा टाका म्हणजे शरण जाता येतं. माझेपणानं मिरवता आणि अभिमान कायम ठेवता मग भगवंताला शरण कसं जाता येईल. आपण संतांच्या दर्शनाला जातो आणि बायकोचं दुखणं बरं व्हावं असं म्हणतो, मग ते दर्शन खरं झालं का? नाही ना. पोरा बाळांकरता, बायको करता संतांकडं नाही जायचं. संतांनी नामस्मरण करायला सांगितलं पण मुलगा वाचत नाही असं पाहिलं की आपली रामावरची नामस्मरणावरची श्रद्धा उडते. म्हणजे मी विषयाकरता नाम घेतो असंच झालं. अहो, विषय सुटावेत असं वाटतं पण ते सुटतच नाहीत. याचं कारण आमची अशी बलवत्तर इच्छाच नसते. संन्यास घ्यायला निघाला तर बायको पोरं घेऊन आडवी येते, तिला दूर सारून निघाला पण पुढं मोहात पडून परस्त्री करण्याची वेळ येते. माणूस व्यसनाकरता हे सगळं करतो परंतु परमार्थाकरता विषय आणि मोह दूर करून साधन कर म्हटलं तर वेगवेगळ्या सबबी आपल्या डोळ्यांसमोर उभे राहतात. 24 वर्ष अभ्यास केला तरी पोटभर खायला मिळत नाही, मग परमार्थ मात्र 2 वर्षात साध्य व्हावा असं कसं म्हणावं. शांती ही परमार्थाची पहिली पायरी आहे. परमार्थ हा समजुतीचा आहे, उगीच कष्ट करण्याचा किंवा पारायणाचा नाही. बद्रीनारायणाची यात्रा करून सुद्धा तो साधणार नाही, त्यापेक्षा भगवंताच्या अनुसंधानात राहिल्यानं जास्त फायदा होईल. काही खेळ जसं एकट्यानेच खेळायचे असतात तसा परमार्थ हा आपल्याशीच करायचा खेळ आहे, तो आपल्याशीच करायचा अभ्यास आहे. खेळात काही बाह्य साधनं तरी लागतात पण या अभ्यासात त्याची अजिबात जरुरी नाही. परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचा अभ्यास आहे. आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका आपल्याला फायदेशीर आहे. जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थक नाही. खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणं हा तर मोठा घात आहे. सतत आनंद मिळावा यासाठी प्रयत्न करणं याचंच नाव परमार्थ. जग काय म्हणेल असं म्हणून वागणं याचं नाव व्यवहार, आणि भगवंत काय म्हणेल असं म्हणून वागणं हाच परमार्थ. कर्तव्यात भगवंताचं

0: स्मरण हेच परमार्थाचं सार. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज़.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

असतो. निश्चलासारखा निश्चयात्मक तो निश्चलच असतो. लोक निश्चलाच्या गोष्टी सांगतात आणि पुन्हा चंचलाकडे जातात. चंचलाच्या चक्रामध्ये न जाता बाहेर येतात असं थोडेच आहेत. चंचलामुळे चंचल जन्मले, चंचलामध्येच वाढले आणि जन्मभर सगळे चंचलच मनावरती बिंबले. सर्व सृष्टी चंचलाकडे धावते. सगळे करणे असते ते चंचलापणाने घडते. चंचल सोडून निश्चलाचे पोवाडे गातो कोण, असं कसं होईल? चंचल काही निश्चल होत नाही, निश्चल कधीही चळत नाही. लोकांना नित्य अनित्य विवेक नसल्यानं काही समजत नाही. काही उमजलं तरी समजत नाही, समजलं तरी उमजत नाही. कधी कधी थोडंफार समजतं तरी पूर्ण समजत नाही. संदेह, अनुमान आणि भ्रम असा चंचलामध्ये श्रम होतात. निश्चलामध्ये तसं श्रम होत नाही याचं गुपित समजलं पाहिजे. जे सर्व चंचल आहे ती सगळी माया आहे. माया ही नष्ट होणारी आहे. तिथे लहान तोर म्हणायचं काहीच कारण नाही. सगळी माया विस्तारली, अष्टधा प्रकृती फफवली, नाना रूप घेऊन चित्र विकारले, नाना उत्पत्ती, नाना विकार, नाना लहान तोर प्राणी, नाना प्रकार, नाना रूपे विकारवंत विकारले. सूक्ष्म होते ते जड झाले आणि काहीच्या बाई अमर्याद दिसायला लागले. मग नाना शरीरे निर्माण झाली, नाना नामा विधाने ठेवली, भाषेनुसार ते काही काही घेतली जाऊ लागली. मग नाना रीती, नाना दंडक, एकापेक्षा एक नाना आचार विचार तयार झाले. सगळे लोक काही परंपरा घेऊन जगायला लागले. अष्टधा प्रकृतीची लहान मोठी शरीरं निर्माण झाली. पुढे आपापल्या प्रकारानं ती वर्तन करायला लागली. नाना मतं निर्माण झाली, नाना पाखंड वाढली, नाना बंडे उठली. जसा रूढीचा प्रवाह निर्माण झाला तसे लोक चालायला लागले. कोण कोणाशी कसं वागेल सांगता येत नाही. पृथ्वीवर सगळा गोंधळ झाला. एकापेक्षा एक मोठा, कोण खरा आणि कोण खोटा, कोण जाणणार. नाना प्रकारचा आचार निर्माण झाला. पोटासाठी कित्येक त्यात उडले. दंभ अभिमान वाढला. उदंड देव झाले. देवांचं बंड माजलं. भूता देवतांचं थोतांड बळावलं. मुख्य देव कळेना, कशाला काही मिळेना आणि कोणी कोणाचं ऐकेना, अशा प्रकारे विचार नासला. सारासार कोण पाहतो, लहान थोर कोण काही समजेना. शास्त्रांचा बाजार भरला, देवांचा गलबला झाला. लोक कामनेच्या व्रतासाठी झुंबड करायला लागले. सगळे नासले, सत्य असत्य हरपले, सगळे निर्णायक झाले. मतामतांचा गलबला झाला. कोणी कोणाला विचारेना. ज्याच्या बुद्धीला जे काही सापडलं तेच त्याला थोर वाटायला लागलं. असं त्याच्या अभिमानामुळे लोकांचं पतन झालं. म्हणून ज्ञानी माणसं सत्य शोधतात. सगळे लोक जे वागतात ते ज्ञात्या माणसाच्या हातचा मळ. म्हणून केवळ विवेकी लोकांनी ऐकावे. लोक कोणत्या पंथाला जातात आणि कोणत्या देवाला भजतात याची रोकडी प्रचिती सावधपणे ऐका. माती, धातू, पाषाण अशा अनेक प्रतिमा पूजणे हा अनेक लोकांचा रूढ मार्ग. नाना देवांचे अवतार, त्यांचं चरित्र काही लोक ऐकतात. निरंतर जप, ध्यान आणि पूजा करतात अशी माहिती समर्थ देत आहेत. पुढील माहिती ऐकूया पुढील भागात.

श्रोतेओ नमस्कार। हरि भक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरि भक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पाद गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरि भक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

ज्ञातुम इच्छा जिज्ञासा, म्हणजे परमात्म्याच्या अपरोक्ष ज्ञानाची जी इच्छा ती जिज्ञासा, ही भाग्यवशात ज्याला प्राप्त होते तो जिज्ञासू होय, असा साधक साधन चतुष्टय संपन्न असावा लागतो। विवेक वैराग्य समतम उपरमती दीक्षा श्रद्धा समाधान आणि मुमुक्षुत्व या चार साधनांना साधन चतुष्टय असं म्हणतात। जिज्ञासू भक्ताच्या ठिकाणी ही साधनं बांधलेली असावी लागतात। या साधनांनी युक्त अशा साधकाच्या ठिकाणीच तीव्र जिज्ञासा प्रकट होत असते आणि ती पूर्ण होण्याकरता तो श्रीहरीची सतत करुणा भागीत असतो। त्याच्या जिज्ञासेचं वर्णन श्री संत एकनाथ महाराजांनी केलेलं आहे ते असं।

सुजन हो, अशा जिज्ञासू भक्तांमध्ये भक्त श्रेष्ठ अर्जुन, भक्तवर उद्धव, श्रुतदेव, बहुलाश्व इत्यादी भक्तांची गणना होते। अर्जुनाची जिज्ञासा श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये स्पष्ट रूपाने प्रकट झालेली आहे। कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वाम्

अर्जुन म्हणतो, हे श्री कृष्ण, मोहरूपी दोषानं स्वभाव नष्ट झालेला आणि धर्मसंबंधानं चित्त मोहित झालेला मी तुला विचारित आहे, तेव्हा जे खरोखरी श्रेयस्कर असेल ते मला सांग। मी तुझा शिष्य आहे, तुला शरण आलेल्या मला उपदेश कर भगवंता। भक्त श्रेष्ठ उद्धवाची जिज्ञासू अवस्था किती श्रेष्ठ आहे ती पहा ना। उद्धव श्रीकृष्णाला म्हणतो, ज्ञानम विशुद्धम

तसं श्रीमद भागवत 11वा स्कंध 19वा अध्याय त्यातील 8, 9 आणि 10 क्रमांक ज्या श्लोकांमध्ये म्हटलेला आहे याचा अर्थ असा, हे देवा, तुझ्याच रूपाने हे विश्व नटलं असून तू विश्वाचा स्वामीही आहेस, तरी अत्यंत निर्मळ वैराग्य आणि विज्ञानानं शोभेवंत झालेलं पुरातन कधी न संपणारं असं ज्ञान मला सांग. त्याप्रमाणे जो प्राप्त होण्यासाठी देवाधिकही प्रयत्न करतात असा तुझा भक्तियोगही मला कथन कर. हे परमात्मन, त्रिविध तापांनी मी पिडलेला असून अत्यंत भयंकर असा संसार मार्ग आक्रमित असताना होरपळून गेलो आहे. ज्ञानरूपी अमृताचा वर्षाव करणारे तुझे चरण हेच मला निवावणारं छत्र असून त्या तुझ्या चरणाशिवाय शरण जाण्याला योग्य असं दुसरं कोणतंही स्थान मला दिसत नाही माधवा. हे महानुभावा केशवा, मी या संसाराच्या कुपामध्ये पडलेला असून काळरूपी सर्प सारखा मला दंश करीत आहे. त्यातून क्षुद्र विषय सुखाची आसक्ती मला अणुमात्र सोडित नाही. तरी हे देवाधिदेवा, कृपा करून मला यातून सोडव आणि मोक्षप्रदाशा तुझ्या अमृत वचनांचा माझ्यावर वर्षाव कर.

स्वजनहो श्री तुकाराम महाराज, श्री नामदेव महाराज, श्री एकनाथ महाराज इत्यादी सगळ्या संतांच्या गाथ्यामधून त्यांची स्वउद्धाराची तीव्र जिज्ञासा प्रकट करणारे अनेक अभंग आपल्याला आढळतात. कायमी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, माझे चित्त तुझे पायी, राहे ऐसे करी काई, धरोनिया बाही भवहा तारी दातारा. चतुरा तू शिरोमणी गुणला.

सुजन हो, जिज्ञासेमध्ये प्रामुख्यानं ऐहिक पारत्रिक भोगाविषयी पूर्ण अनासक्ती, संसारातून मुक्त होण्याविषयी अधीरता, अज्ञान निवृत्तीविषयी पूर्ण तळमळ, परमात्म्याच्या यथार्थ ज्ञानाविषयी तीव्र इच्छा, या गोष्टी केवळ श्रीहरिकृपेने सिद्ध होतात अशी ज्याची दृढ निष्ठा असते त्याला जिज्ञासू भक्त असं म्हटलेलं आहे.

हरि भक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरि भक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर धुंडा महाराज मठ उत्पात गल्ली पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरि भक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

बरं दर्शन होते हो आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: श्रोतेहो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळचे 7 वाजलेत, आज बुधवार. आमच्या सगळ्या श्रोत्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. श्रोतेहो, रूपरेषांत सकाळी 7:05 दिनविशेष आपण ऐकू शकाल. सकाळी 7:10 भारतरत्न या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. संवादक विश्वास देशपांडे. सकाळी 9 आपण ऐकणार आहात अंतरंग या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. सादरकर्त्या श्रद्धा कराळे. 10:20 ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. 1:30 दुपारी आपण ऐकणार आहात कार्यक्रम ओठावरली गाणी. सादरकर्ते आहेत विकास भावे. दुपारी 2:00 आनंद घन हा कार्यक्रम. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विश्वास देशपांडे. संध्याकाळी 4:00 नाट्यसंगीत. संध्याकाळी 7:00 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल. श्रोतेहो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, आज 3 मे, जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. श्रोतेहो, आजच्याच दिवशी 1802 वॉशिंग्टन DC या शहराची स्थापना झाली. आजच्याच दिवशी 1913 दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय मूक चित्रपट प्रदर्शित झाला. आजच्याच दिवशी 1939 नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली. श्रोतेहो, आजच्याच दिवशी 1969 भारताचे तिसरे राष्ट्रपती, शिक्षणतज्ज्ञ, पद्मविभूषण आणि भारतरत्न डॉक्टर झाकीर हुसेन यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी प्रसिद्ध अर्थशास्त्र धनंजय रामचंद्र गाडगिळे यांचं 1971 निधन झालं. आजच्याच दिवशी 1981 हिंदी चित्रपट अभिनेत्री फातिमा रशीद उर्फ नरगीस यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी 1996 व्यंगचित्रकार वसंत गवाणकर यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी 2011 गीतकार कवी जगदीश खेबुडकर यांचं देखील निधन झालं. तर मंडळी, हे होते आजचे काही दिनविशेष. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे, तुम्हा सर्वांचं आनंदयात्री रवींद्रनाथ या कार्यक्रमाच्या 6व्या भागामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, या भागामध्ये आपण रवींद्रनाथांनी केलेली शांतिनिकेतनची स्थापना पाहणार आहोत. मंडळी, 1901 सुमाराला रवींद्रनाथांनी शांतिनिकेतनची स्थापना केली. तिला आपण आज आपल्या भाषेत भलेही शाळा म्हणूया, पण त्यांच्या दृष्टीनं तो एक आश्रम किंवा गुरुकुल होता. पण अशा प्रकारची शाळा सुरू करणं आणि ती चालवणं हे त्यांच्यासाठी अनेक प्रकारे एक आव्हान होतं. ते स्वतःच या शाळेबद्दल बोलताना म्हणतात, मी स्वतःच शाळेतून पळून आलेला मुलगा, शिकवायचं कसं हे मला ठाऊक नव्हतं. मला मुलांनी जसं शिकावं असं वाटत होतं, त्याला योग्य अशी पाठ्यपुस्तकं नव्हती, त्यामुळे माझ्यापाशी आपली मुलं पाठवायला कोणीही तयार नव्हतं. शाळा खात्यानं मंजूर केलेला अभ्यासक्रम नव्हता. शहरातल्या सोयींपासून दूर अशा ठिकाणी मी शाळा काढली होती. आश्रम म्हटल्यानंतर मुलांना आणि शिक्षकांना एकत्र कामं करावी लागत. त्याशिवाय रवींद्रनाथांची शाळा म्हणजे ब्रिटिश सरकारशी द्रोह आहे, कारण त्यात इंग्रजीला प्राधान्य नाही. मातृभाषेतून शिक्षण, बंगालची संस्कृती, लोककला, लोकसाहित्य आदी गोष्टींना स्थान आहे. त्यामुळे ब्रिटिश सरकार तर या शाळेकडे संशयानं पाहत होतंच, पण स्थानिक बंगाली बाबूंची देखील नाराजी रवींद्रनाथांना पत्करावी लागली होती, कारण ब्रिटिशांची गुलामगिरी करण्याची सवय अंगी बांधली होती. इंग्रजी भाषा येणं, तीत व्यवहार करता येणं यात सामान्य बंगाली माणूस भूषण मानत होता. शहरी शिक्षित आणि इंग्रजांची चाकरी करणाऱ्या बंगाली बाबूंनी आपल्या मुलांना रवींद्रनाथांच्या शाळेत घालू नये असा गुप्त फतवा इंग्रज सरकारनं काढला होता. मंडळी, सगळी आव्हानं तर रवींद्रनाथांसमोर होतीच, पण त्यापेक्षाही आर्थिक आव्हान खूप मोठं होतं. ही शाळा काढण्याच्या सुमाराला रवींद्रनाथांची आर्थिक स्थिती खालावली होती. शाळा उभारणीसाठी त्यांचा त्याग फार मोठा होता. जगन्नाथपुरीचा समुद्रकिनारा त्यांना फार आवडायचा. त्या ठिकाणी निवांत लेखन वाचन करता यावं म्हणून समुद्राकाठी त्यांनी एक घर बांधलं होतं, पण तिथं त्यांना कधी राहायला मिळालंच नाही. शाळेचा खर्च भागवण्यासाठी हे घर त्यांना विकावं लागलं. त्यांच्या पत्नी मृणालिनी देवी यांनीसुद्धा पतीच्या या कार्यात तनमनधनानं साथ दिली. या शाळेसाठी त्यांनी आपले दागिने विकले. सुरुवातीच्या काळात विद्यार्थ्यांना इथं जेवण खाण राहणं आदी अगदी मोफत होतं. शाळेची कोणतीही फी नव्हती. रवींद्रनाथ आणि मृणालिनी देवी आपला कोलकात्यातील सुखाचा संसार सोडून या शाळेचा संसार करण्यासाठी आले. इथं त्यांचं कुटुंब शांतिनिकेतनात आलं तेव्हा त्यांच्यासोबत त्यांची दोन मुलं रथींद्र
आणि शमिंद्र आणि मुलगी मीरा आले होते. रथींद्र 14 वर्षांचा, मीरा 10 वर्षांची आणि शमिंद्र 8 वर्षांचा होता. हेच या शाळेचे पहिले विद्यार्थी होते. चांगल्या गोष्टींची सुरुवात नेहमी स्वतःपासून करावी लागते. ती रवींद्रनाथ आणि मृणालिनी देवींनी केली. खरं तर मृणालिनी देवी या प्रतिष्ठित उच्च कुटुंबातून आलेल्या, त्यातही कोलकात्यात प्रतिष्ठित अशा जमीनदार ठाकूर घराण्याच्या त्या स्नुषा. पण त्यांच्या स्वभावात मोठेपणाचा तोरा नव्हता. आश्रमातील मुलांचा आणि शिक्षकांचा स्वयंपाक त्या स्वतः करायच्या. त्या सगळ्यांच्या आई झाल्या. परंतु शाळा सुरू होऊन जेमतेम 1 वर्ष झालं असेल नसेल तोच, हे सगळं करणाऱ्या मृणालिनी देवींनी या जगाचा निरोप घेतला. आता मुलांवरील मातृछत्र हरपलं होतं. मातृवत काळजी घेणारी माता त्या सगळ्यांना सोडून गेली होती. रवींद्रनाथांनाही त्यांच्या रूपानं मिळणारी साथ संगत आता मिळणार नव्हती. त्यांना आता आईचीही भूमिका पार पाडावी लागत होती. संकट यायला सुरुवात झाली की ती एकामागून एक येतात. मृणालिनी देवी गेल्या. त्याच वर्षी रवींद्रनाथांची मोठी मुलगी बेला वारली. आणखी काही वर्ष जात नाहीत, तोच त्यांचा शमिंद्र हा मुलगा कॉलराच्या आजारानं वारला. वास्तविक शमिंद्र हा अतिशय बुद्धिमान, प्रतिभावान आणि अतिशय देखणा मुलगा होता. पण दैवापुढं कोणाचंच काही चालत नाही. कोलकात्यातील एक बुद्धिमान तरुण आपलं वैभव सोडून रवींद्रनाथांबरोबर त्यांचा सहकारी म्हणून शांतिनिकेतनात आला होता. त्याचं नाव सतीशचंद्र. या सतीशचंद्रावर रवींद्रनाथांचा फार जीव होता. पण तोही कुठल्या तरी आजाराचं निमित्त होऊन हे जग सोडून गेला. त्याच्या मृत्यूनं रवींद्रनाथ फार हळहळले. आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत ते त्याची आठवण काढत होते. संकटांची अशी मालिका सुरूच होती. पण जीवनातील सत्य, शिव आणि सौंदर्याचा पूजक असलेला हा माणूस त्यामुळं खचला नाही. जीवनातील वास्तवाचा स्वीकार करून पुढं जायचं आणि ते करीत असताना आपली मूळ आनंदी वृत्ती कायम ठेवायची, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रवींद्रनाथ होते. एखाद्या पूर्ण विकसित झालेल्या कमळाप्रमाणे त्यांचं व्यक्तिमत्व होतं. पाकळी पाकळी उमलून आली होती. असाच विकास आपल्या विद्यार्थ्यांचाही व्हावा ही त्यांची आंतरिक इच्छा होती. त्या काळात पालक आपल्या मुलांना शाळा नावाच्या यंत्रात घालत असत. अशा यंत्रांमध्ये मुलांच्या आनंदाला फारसा वाव नसतो. त्यांच्या प्रतिभेचे, कल्पनेचे पंख छाटले जातात. हातांना नवनिर्मितीचा आनंद दिला जात नाही. पंच ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय तिथे हातात हात घालून काम करत नाहीत असं त्यांचं मत होतं. म्हणूनच शांतिनिकेतन ही केवळ मुलांना लिहिण्या वाचण्याचं शिक्षण देणारी शाळा नव्हती, तर जीवनाचा आनंद घेता घेता शिक्षण देणारी, चैतन्यानं रसरसलेली ती एक अभिनव संकल्पना होती. या ठिकाणी सुजाण नागरिक घडत होता. साहित्य, कला, संगीत यातील आनंद तर मुले घेत होतीच,
पण विज्ञान शिकताना देखील मानवी मूल्य दृष्टीआड केली जात नव्हती. कुठलंही ज्ञान हे केवळ कोरडं, मूल्यविहीन आणि भावनाशून्य असू शकत नाही यावर रवींद्रनाथांचा विश्वास होता. सौंदर्यपूजक असलेला हा महाकवी सकाळी उमलणारं फूल पाहायला निसर्गाकडे धाव घ्यायचा. ते फूल पाहून कमालीचा आनंदित व्हायचा. त्यांच्या तोंडून सहज उद्गार बाहेर पडायचे, आमार प्रथम फुलेर पाओ प्रोशात खाने ताई भोरे उठेची, म्हणजे आज पहिल्या फुलाचा प्रसाद मला मिळणार आहे म्हणून तर मी पहाटे उठलोय. हाच आनंदरूपी प्रसाद आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत त्यांना पोहोचवायचा होता. रवींद्रनाथांनी देश नावाच्या संकल्पनेबद्दल त्यावेळी जे सांगितलं ते आजही पूर्णपणे जसंच्या तसं आपल्याला लागू होतं. ते म्हणतात, खरा देश म्हणजे काय याची आम्हाला ओळखच नाही. आमच्या बोलण्यात मात्र देशभक्तीपर भाषणांचा सुकाळ असतो. दारुड्याला जशी अन्नापेक्षाही दारू अधिक प्रिय, तशी आम्हाला देशहितापेक्षा देशभक्तीची नशा अधिक प्रिय वाटते. त्यामुळे भारत माता प्रत्यक्ष कशी आहे हे ठाऊ करून घेण्याची गरज आम्हाला वाटत नाही. आम्ही आपले भारत लक्ष्मीच्या नशेतच गुंग. बायरनच्या कविता, गॅरीबाल्डीचं चरित्र वगैरे वाचून पॅट्रियॉटिझमच्या कल्पनेत आम्ही दंग होतो. पण प्रत्यक्षात जो आमचा देश त्याची भाषा विसरून त्याच्या इतिहासाचा अपमान करून त्याच्या सुखदुःखाला स्वतःच्या जीवनयात्रेपासून दूर करून आम्ही देशभक्त झालो आहोत. भारत माता म्हणजे हिमालयाच्या दुर्गम शिखरावर शिलासनावर विराजमान होऊन केवळ करुण स्वरांनी वीणा वाजवणारी देवी नव्हे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. मंडळी, रवींद्रनाथांचे हे शब्द आजही जसेच्या तसे खरे आहेत आणि त्यातील गंभीर खोल किंवा गहन अर्थ आपण समजून घेण्यासारखा आहे. तेव्हा त्यांचे देशभक्तीपर हे बोल आपण लक्षात ठेवूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
3: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
2: ते कसं?
3: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
2: बर,
3: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
2: स्मार्ट प्लॅन.
3: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: 去 Sunday。
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, अन्न ही मानवाची अतिशय महत्त्वाची गरज, अन्न वस्त्र आणि निवारा ह्या आपल्या प्राथमिक गरजा आहेत आणि त्यातही अन्नाचं फार अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता हे वेगळं सांगण्याची गरज नाही, परंतु अलीकडील काळात जो काही हवामान बदल होऊन राहिलेला आहे, या हवामान बदलाचा अन्न सुरक्षेवर निश्चितच परिणाम होऊन राहिलेला आहे. म्हणून या हवामान जे आहे, या बदलत्या हवामानामध्ये अन्न सुरक्षा कशा पद्धतीने केली जाऊ शकते याविषयी थोडासा दृष्टिक्षेप आज आपण टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेतकरी बंधूंनो, जागतिक लोकसंख्या, अन्नधान्य उत्पादन आणि अन्नधान्याची गरज याच्या आकडेवारीवर जर आपण लक्ष टाकलं तर आपल्याला असं लक्षात येतं की साधारणतः दर 13 वर्षांनी लोकसंख्येत 100 कोटीची भर पडून राहिलेली आहे. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर पहा की 1800 जे वर्ष आहे आपलं, त्याच्यामध्ये 100 कोटी लोकसंख्या असणारा जे लोकसंख्या होती आपली, ती 2025 800 कोटीपर्यंत जाऊ शकते जागतिक लोकसंख्या. यावरून लोकसंख्येचा किती मोठा आपल्याला वाढ होऊन राहिली आणि किती मोठ्या समस्येला समोर जावं लागेल हे आता वेगळं सांगण्याची गरज नाही. 2008-09 आपण जवळपास 1792 दशलक्ष टन आपलं जागतिक अन्नधान्य उत्पादन होतं. 2009-10 ते 1748 दशलक्ष टन असं होतं आणि 2015 दशलक्ष टन सध्याची अन्नधान्याची जागतिक गरज आहे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की अन्नधान्याच्या गरजा आपल्या कशा वाढत चालल्या. आपल्या देशाचं उदाहरण घ्यायचं झालं तर 50 दशलक्ष मेट्रिक टनाहून आपण 220 दशलक्ष मेट्रिक टनापर्यंत अन्नधान्याचं उत्पादन वाढवलं. पण 33 कोटी लोकांचा देश स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर जो होता आपल्याकडे, तो आज आपला देश जवळजवळ 120 कोटी लोकांपर्यंत पोहोचला आहे. ही समस्या भारताची आहे आणि जागतिक आकडेवारीबद्दल मी आता जे बोललो यावरून आपल्याला लक्षात येईल की एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी अन्न सुरक्षा आपल्याला नियोजन जे आहे ते आत्तापासून करणं गरजेचं आहे. आता जगाची सध्याची अन्नधान्याची जर गरज काढली तर 2015 दशलक्ष टन एवढी आहे आणि तेवढं उत्पादन होत नसल्यामुळं सुमारे 925 दशलक्ष लोकसंख्या जी आहे ती भुकेली आहे आणि अपुरं अन्नधान्य उत्पादन हे जगभर अन्नधान्याचं भाव वाढण्याचं मुख्य कारण आहे. म्हणून अन्न सुरक्षा ही जी आहे जगापुढची अतिशय महत्त्वाची समस्या बनलेली आहे. दिवसेंदिवस हे जे हवामान बदल होऊन राहिला, या हवामान बदलामुळं ही समस्या आधीचे मर्कट त्यातही मद्यपाला त्यातही विंसदंश झाला अशा पद्धतीचं स्वरूप धारण होऊन राहिलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला याच्यावर विचार करणं, गंभीरतेने ही बाब घेणं गरजेचं झालं आहे. भारतामध्ये जर विचार केला तर 1966-67 74.23 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादन होतं. हरित क्रांती झाली आणि 1993-94 हे उत्पादन 182 दशलक्ष मेट्रिक टनापर्यंत गेलं. याच कालावधीमध्ये प्रति हेक्टर उत्पादकता 644 किलो जी होती ती जवळपास 1445 किलोवर गेली. भात व गहू या पिकामुळे हरित क्रांती यशस्वी होऊ शकली हे आपलं आकडेवारी सांगते आणि हे निर्वात सत्य आहे. परंतु मुबलक पाणी असलेल्या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर झाला आणि बारकाईने अभ्यास कक्षा आपण जर अभ्यास केला तर आता देशाचं उत्पादन 220 दशलक्ष टनापर्यंत पोहोचलं. हे जरी सत्य असलं तरी दुसऱ्या बाजूने आपल्याकडे अठ्या मोठ्या प्रमाणामध्ये समस्या निर्माण झाल्या हे आता नाकारून चालणार नाही. आशिया खंडातील चीन, भारत आणि पाकिस्तान या देशाची लोकसंख्या जागतिक लोकसंख्येच्या अनुक्रमे 19.5 म्हणजे जवळजवळ 20% आहे आणि भारताच्या बाबतीत हीच लोकसंख्या जर काढली आपण जागतिक लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये 17.3% आहे आणि पाकिस्तानच्या बाबतीत 2.5% आहे. म्हणजे जगाची जवळजवळ 40% लोकसंख्या ही फक्त भारत, चीन आणि पाकिस्तान या 3 देशांमध्ये समावलेली आहे. याहून जगाची अर्ध्याच्या जवळपास लोकसंख्या आशिया खंडात असल्याचं याच्या या आकडेवरून आपल्याला दिसतं. आणि नेमका याच 3 देशांमध्ये हवामान बदलामुळं पूर आहेत, दुष्काळ आहेत किंवा अनेक बाकी समस्या आहेत त्या जाणू लागलेल्या आहेत. 578 दशलक्ष भुकेलेले लोक हे आशिया खंड आणि पॅसिफिकमध्ये आज आपल्याला याच्यामुळं, या समस्येमुळं आपल्याला, हवामान बदलामुळं आणि वाढत्या लोकसंख्येमुळं आपल्याला या समस्येला समोर जावं लागून राहिलं आहे. 2050 जर विचार केला तर जगाची अन्नधान्याची गरज सध्याच्या उत्पादनाच्या दुप्पट असेल, त्यामुळे भुकेलेल्या लोकांचं प्रमाण वाढेल हे आता वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि हे सगळं होत असताना आपण जर हवामान बदलाचे परिणाम पाहिले तर आपल्या लक्षात येईल की 2002 ऑस्ट्रेलियात उत्पादनाची घट झाली. 2004 चीन आणि थायलंडमध्ये रबराचं उत्पादन घटलं. नायजेरियाजवळ जे माउंटेरिनिया, माली आणि बुर्किन आणि फासो हे जे देश आहेत या पिकांवर किडींचा इतका मोठा उपद्रव झाला की मोठ्या प्रमाणात उत्पादन घटलं. 2005 जागतिक अन्नधान्य उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्यामुळं युरोपीय देशामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होती की काय, अशा प्रकारचं संकट आणि पाणी टंचाईचं संकट, तापमानवाढीचं संकट, सगळं संकट एका दिशेमध्ये यायला लागली आणि हे सगळं मानवाला आता आपल्याला याच्यावर गंभीरतेने विचार करण्याची वेळ आली. आज आपण या संदर्भामध्ये इथंच थांबू आणि पुन्हा पुढील भागामध्ये यावर आपण उद्या विचार करू. नमस्कार.
0: कृषी संदेश.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: राज, आपण लग्न कधी करायचं?
3: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
2: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
3: मग आता पुढे काय करायचं?
1: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
3: पण मग संपर्क कुठे करायचा?
1: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
3: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
7: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत महेंद्र कपूर आणि मुमताज यांनी गायलेलं। GS रावल यांच्या गीताला संगीत आहे सोनिक ओमी यांचं आणि हे गीत ऐकूयात लड़की पसंद है या चित्रपटामधलं।

0: किताब पढ़ने दो।
1: इन किताबों से तो है दिल का समझना।

कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत, कभी अजनबी थे या चित्रपटामधलं, देव कोहली यांची गीतरचना. संगीतकार विजय सिंग आणि हे गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया, मैंने प्यार किया या चित्रपटामधलं टायटल सॉन्ग एस पी बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताची शब्दरचना आहे असत भोपाली यांची, संगीतकार राम लक्ष्मण.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: ओपी नय्यर यांच्या संगीताने सजलेलं आणि गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता ऐकूयात. चित्रपट आरपार.

0: मानवी मनाचं भावविश्व म्हणजे गुंतागुंतीचं कोडं. कधी खळखळून हसवणाऱ्या तर कधी अलगद पापण्यांच्या कडा ओलावणाऱ्या या भावनांना शब्दबद्ध करणारा कार्यक्रम हिंदोळा सादर करत्या हेमांगी देशपांडे. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: ऐकूया शंकर महादेवन, अलका याज्ञिक आणि सुखविंदर सिंग यांच्या स्वरामध्ये समीर यांची गीतरचना. चित्रपट आहे इतिहास. संगीतकार दिलीप सेन, समीर सेन.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया. मेरे भैया या चित्रपटामधलं गीत रचना आहे योगेश यांची, संगीत दिलं आहे सलील चौधरी यांनी, आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत जय संतोषीमा या चित्रपटामधलं. कवी प्रदीप यांची गीतरचना ऐकूया महेंद्र कपूर यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत आणि सजवलं आहे सी अर्जुन यांनी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन,
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात रवींद्र जैन यांचं संगीत असलेलं कपिल कुमार यांचं गीत. हे गीत ऐकूया हाथी के दंत या चित्रपटामधलं. स्वर आहे आशा भोसले यांचा.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुरेश वाडकर यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत. इमानदार या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी
2: कार्यक्रमात आता ऐकूयात वर्मा मलिक यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात. मेमसाब चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे सोनी कोबी यांचं.

युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटस स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी. पण प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील काही सवयींचं अभिवाचन आपण ऐकणार आहोत, जे अभिवाचन केलेलं आहे प्राचार्य गिरीश पाटील यांनी. तेव्हा बोलूया या भागाकडे.
1: सवयींविषयी बोलू काय. प्रवासाला जाताना यादी करा. प्रवासाला आमचे जाणे ठरलेले असते, पण सोबत काय काय घेऊन जायचे हेच ठरलेलं असते. प्रवासाला निघण्याची वेळ आली की आमची धावपळ सुरू होते. सर्व काही करून बऱ्याच गोष्टी राहून जातात. तुमचा प्रवास किती लांबचा, किती दिवसांचा, कोणत्या मौसमात तुम्ही जातात, या गोष्टींचा विचार करून एक यादी करावी आणि त्याप्रमाणे तयारी करावी. कपडे कोणकोणते घेणे गरजेचे आहे, मोबाईल चार्जरपासून बँक पॉवरपर्यंत मेडिसिन आवश्यक आहे ती सर्व डॉक्टर सल्ल्याने बरं का. टूथब्रश, टूथपेस्ट, गंगवा, आरशापासून तेलापर्यंत, पाण्याची बाटली, ग्लासपासून चुरीपर्यंत, दाढीच्या सामानापर्यंत आवश्यक ते कपडे, ज्यादा ओझे नको, नाईट ड्रेस वेगळा, कपडे वाळवण्यासाठी दोरी, रात्री अपरात्री बॅटरी, बॅग अशा ठिकाणी लॉक करण्याची साखळी, कुलूप इत्यादी सोबत, फोन नंबर्स घेणे, यादी व्यवस्थित फॉलो करण्याची गरज आहे. एक छानपैकी चेकलिस्ट करा, त्याचा वापर करा. तुमच्या प्रवासाला जाताना कोणतीही अडचण येणार नाही, तुम्हाला मनस्ताप सहन करावा लागणार नाही. धन्यवाद
0: रसिको. आता आपण ऐकलं प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील भाग. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. या पुढील भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या रविवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी सकाळी 9 वाजता. आत्तापुरतं आपण इथेच थांबतो आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात लाखो में एक या चित्रपटामधलं गीत. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी, आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनरा
2: पार्टनर, रेडिओ विश्वास। आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। ऐकत रहा रेडिओ विश्वास। कार्यक्रमात आता ऐकणार आहोत हसरत जयपुरी यांचं गीत दामन और आग या चित्रपटामधलं। या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं आणि हे गीत ऐकूयात मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरात।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात खुद गर्ज या चित्रपटामधलं. इंदिवर यांची ही गीत रचना, संगीतकार राजेश रोशन. तर हे गीत आपण ऐकूयात नितीन मुकेश आणि साधना सरगम यांच्या आवाजात.

0: नमस्कार, मी स्वप्नील जोशी. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आणि आता कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. अनुप जलोटा आणि पी सुशीला यांच्या आवाजात. अंजान यांच्या या गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत मोहब्बत का पैगाम या चित्रपटामधलं.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूयात राहुल देव बर्मन यांच्या संगीताने सजलेलं आनंद बक्षी यांचं गीत लाव्हा या चित्रपटामधलं. ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि इला अरुण यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आहे शिवहरी यांचं आणि हे गीत ऐकूयात लम्हे या चित्रपटामधलं.

0: लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. हे गीत आहे गहिरी छाल या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅडेलाल यांचं.
4: ए बाई

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा।
2: विठ्ठल पटेल यांची गीतरचना गहरा जखम या चित्रपटामधले, संगीतकार राहुल देव बर्मन, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले, मोहम्मद रफी, आनंद कुमार आणि उदित नारायण यांच्या आवाजात।

आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं कमाल जलालाबादी यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार ओ पी नय्यर आणि चित्रपट आहे हावडा ब्रिज.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
4: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत। प्रभात फिल्म निर्मित शेजारी या चित्रपटामधलं शांताराम आठवले यांचं गीत। हे गीत ऐकूयात संगीतकार मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या आवाजात।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत. ग. दि. माडगुळकर यांचं, आशा भोसले यांनी गायलेलं. गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी. आणि हे गीत ऐकूयात गुरुकिल्ली या चित्रपटामधलं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत ग. दे. माडगुळकर यांचं गीत जिव्हाळा. या चित्रपटामधलं गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी आणि हे गीत ऐकूयात सुधीर फडके यांच्या आवाजात.

0: सामान्यातूनच घडतात असामान्य व्यक्तिमत्व. अशाच सगळ्यांपेक्षा वेगळ्या ठरलेल्या आणि कौतुकाला पात्र असणाऱ्या व्यक्तींना भेटूया आमच्या बाळू ऑन एअर या कार्यक्रमातनं. सादर करते डॉक्टर राजेश आहेर. ऐका दर रविवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी रात्री 9 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात लक्ष्मीची पावले या चित्रपटामधलं सुधीर मोघे यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे श्रीधर फडके यांनी.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.

रसिको नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 3 जूनच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. युद्धाचा तिढा वाढला. शांतता करारासाठी वाटाघाटी सुरू असताना पश्चिम आशियावर पुन्हा युद्धाचे ढग गडद झाले आहेत. इस्रायलने लेबनॉनमध्ये हल्ले सुरूच ठेवल्याने शांतता चर्चा स्थगित ठेवण्याची भूमिका इराणने घेतली, तर इराणने अमेरिकी ड्रोन नष्ट केल्यानंतर अमेरिकेने इराणच्या रडार आणि ड्रोन स्थळांवर हल्ले केले. कुवेतमध्येही ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले झाल्याने पश्चिम आशियातील तणावात भर पडली असून तिढा वाढला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करारासाठीची चर्चा प्रगतीपथावर असल्याचा पुनरुच्चार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला असताना आठवडा अखेरीस इराणने अमेरिकेचा MQ-1 प्रिडेटर ड्रोन नष्ट केल्याने पुन्हा संघर्षाची ठिणगी पडली. इराणच्या हल्ल्यास प्रत्युत्तर म्हणून इराणच्या गेरुक आणि क्वेश्म या बेटांवर हल्ले करण्यात आले आहे, असे अमेरिकी लष्कराच्या सेंटर कमांडरकडून सांगण्यात आले. या हल्ल्यात इराणची हवाई संरक्षण यंत्रणा, नियंत्रण कक्ष आणि जहाजांना धोक्याचे ठरू शकणारे 2 ड्रोन नष्ट करण्यात आले, असे अमेरिकेने म्हटले आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. नीट पुनर्परीक्षा पेपर पेन वापरूनच होणार, CET पद्धतीने परीक्षा घेण्यास न्यायालयाचा नकार. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी NEET UG 2026 ही पुनर्परीक्षा संगणक आधारित पद्धतीने घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. पेपर फुटीच्या आरोपानंतर जुनी परीक्षा रद्द करून आता 21 जून रोजी नव्याने परीक्षा घेतली जाणार आहे. ही आगामी परीक्षा लेखी म्हणजेच पेन आणि पेपर स्वरूपात न घेता पूर्णपणे CBT पद्धतीने घेण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी तूर्तास फेटाळून लावली असून पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे खासदार सुधाकर सिंह आणि इतर काही याचिकाकर्त्यांनी ही महत्वाची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. न्यायमूर्ती PS नारसिंह आणि न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी पार पडली. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला विनंती केली होती की वारंवार होणारे पेपर फुटीचे प्रकार आणि सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी टाळण्यासाठी ही पुनर्परीक्षा तातडीने संगणकावर आधारित केली जावी, तसेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या कार्यपद्धतीत मोठे बदल करून प्रश्नपत्रिकांचे डिजिटल प्रसारण, बायोमेट्रिक पडताळणी आणि सायबर सुरक्षेसारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्याचीही मागणी यात करण्यात आली होती. आता वळूया पुढील बातमीकडे. केरळमध्ये मान्सून दाखल, यंदा 106% पावसाची शक्यता. भारतीय हवामान विभागाने सोमवारी केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली. परिणामी दक्षिण भारतातून हळूहळू वर सरकत लवकर मान्सून महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागात पोहोचण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राज्यात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. हा मान्सून नसून मान्सून पूर्व पावसाच्या सरी सध्या राज्यभरात कोसळत आहेत. किमान 10 जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही, अशी ही माहिती प्रादेशिक हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दमदार पाऊस आणि अधिकृत माहिती मिळेपर्यंत शेतीतील पेरण्या न करण्याच्या सूचना कृषी विभागाकडून देण्यात आल्या आहेत. सरासरीच्या 106% पाऊस सामान्य भारतीय हवामान विभागाच्या वतीने नैऋत्य मोसमी पाऊस सामान्य असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. सरासरीच्या 106% पाऊस असल्यास तो सामान्य मानला जातो. नैऋत्य पाऊस मध्य भारत आणि दक्षिण भारतात सामान्यपणे 106% जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे मान्सून केरळमध्ये 1 जूनपर्यंत दाखल होतो आणि 15 जुलैपर्यंत देशभर पोहोचतो. दरम्यान गतवर्षी बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनच्या आगमनावर परिणाम झाला होता. आता वळूया पुढील बातमीकडे. बाबास थिएटरतर्फे संगीतमय मैफिल कृतज्ञता पुरस्कार सोहळ्याचं वितरण. बाबास थिएटर्सतर्फे दर महिन्याला ज्येष्ठ नागरिक तसेच संगीतप्रेमी रसिकांसाठी

0: आधार यांच्या अजरामर गीतांचे सादरीकरण झाले. याच कार्यक्रमात नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 3 मान्यवर कलाकारांना कृतज्ञता सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये निलेश देशपांडे सांस्कृतिक आणि कला विभाग, कृष्णा मरकड सांस्कृतिक आणि कला विभाग, त्यासोबतच कुमारी तन्वी अमित यांना कला साहित्य आणि लेखन विभागात सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून नाशिकचे सुप्रसिद्ध अधिवक्ता मनीष बस्ते उपस्थित होते. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात होनाजी बाळा यांचं गीत अमर भूपाळी या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स
2: कॅनरी। गीत आहे जन्मठेप या चित्रपटामधलं। ग दि माडगुळकर यांच्या गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे लता मंगेशकर यांनी गायलेलं कन्यादान या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुमन कल्याणपुरी यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. एकटी चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचं. लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं. आणि हे गीत ऐकणार आहोत गाठ पडली ठकाठक या चित्रपटामधलं.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: आशय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत पद्मजा फिरानी जोगळेकर यांच्या आवाजात आरती प्रभू यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे पंडित रघुनाथ मंगेशकर यांनी आणि हे गीत ऐकूयात निवडुंग या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे नसती उठा ठेव या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं रवींद्र भट यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. हे गीत जीवनाचे या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत. गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
2: ऐकणार आहोत शांता शेळके यांचं, आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे महानंदा या चित्रपटामधलं। गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि हे गीत ऐकूयात झाला महार पंढरीनाथ या चित्रपटामधलं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर. मनाचे अनोखे गहिरे रंग, वृत्त छंद आणि गेयतेच्या माध्यमातून उलगडत जाणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका माझी कविता. नवकवींना हक्काचं व्यासपीठ माझी कविता जरूर ऐका दर सोमवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत बन्नाडे आणि शोभा जोशी यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत राम राम पाहुणं या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत आहे गायिका लता मंगेशकर यांचं.

0: अगं अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
1: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
0: आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
1: अगोबाई, म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी?
0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे अन्नपूर्णा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं. आणि हे गीत ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात.
3: मथन पोत अश्रू घाम हवा मज

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत गदी माडगुळकर यांचं आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचा. आणि हे गीत ऐकूयात पाहुरे किती वाट या चित्रपटामधलं.

ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. आणि आता मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात, शांता शेळके यांचा महानंदा या चित्रपटामधलं गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट.
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स
2: कॅनरा. अशीच एक रात्र होती या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी आणि हे गीत ऐकूयात सुलोचना चव्हाण आणि शंकर घाणेकर यांच्या आवाजात.
3: अग तिंदा तिंदा कशाला दावतीस भायार पंचा नखराग धान्या वाघाच मांजर झालं भवऱ्याचा झालाय भवराग ग ग ग ग माझे राणी.
4: अरे बायकोची निंदा करून कशाला भवतीनं मारताय चक्रा हो अन गरीब गाय मी बैला संग कुठवर
3: हुंडेवाल्या पोरी सोडून बायको ही केली देखनी ग अन तुली मोरची

0: फरमाईश श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512 आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या
1: गाणे गा रे गाणे गा
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे राजेश मुजुमदार यांचं ऐकूया उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत नवरे सगळे काढव या चित्रपटामधलं गीत

कार्यक्रमात आता ऐकूया तांबडे माते या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं योगेश यांचं गीत. गीताला संगीत आहे आनंद घन यांचं.

0: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात या मालक या चित्रपटामधलं मन्नाडे यांनी गायलेलं गीत. पी सावळाराम यांच्या गीताला संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं.
1: माझ्या मनाची केलीस चोरी, माझ्या मनाची केलीस चोरी, कसा विसरेन सांग तुला चोरी, कसा विसरेन सांग तुला पोरी, पोरी ग कसा विसरेन सांग तुला पोरी, माझ्या मनाची

दाता जीवा चलाऊन धिरणी, दाता जीवा चलाऊन धिरणी, कसा विसरे न सांग तुला कोडी, हो कसा विसरे

जाळफेकून तुझ्या गताठी, जाळफेकून तुझ्या गताठी, कसा विसरेन सांग तुला पोरगी, तो कसा विसरेन

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: पशुपालक बांधवांनो आणि शेतकरी बांधवांनो नमस्कार. पशुधन या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करत आहोत. बरं, आजच्या घडीला मला एक सांगा, ठोकताळा ज्याला म्हणतो ना आपण, की दिवसागणी किंवा एका दिवसाला एका म्हशीला एवढा खर्च लागू शकतो, तुमचा अनुभव सांगायचा आहे, खर्च इतकं लागू शकतो आणि हे सगळं वजा जाता एवढा नफा असं सांगता येईल का तुम्हाला?
1: सांगू शकतो मी. वजा जाता म्हणजे साहेब म्हणजे ढेप वैरण लागते, त्याने वैरण गिरण ढेप गिप जाऊन आपल्याला 400-300-400 रुपये उरू शकतात.
0: अच्छा,
1: बस
0: दररोज
1: दररोज
0: पूर्ण मशी पाठीमाग
1: पूर्ण म्हणजे आमचं त्याचे वळणं झालं, आमच्या घरातला खर्च स्वतःचा झाला, ती ढेप झाली, तिची वैरण झाली, पूर्ण झालं, तितक्यातून आपल्याला 200-300 रुपये राहू शकतात.
0: अच्छा, या सहा मशी पाठी मागे. आता आणखीन एक असा प्रश्न मला पडतो की भाकड काळेक असतो मशीन, त्यावेळेस तुमचं नियोजन कसं असतं? एक दुधाचं म्हैस असेल, त्याचं काही दिवसानंतर 9-10 महिन्यानंतर दूध बंद होतो, ती गाभण झाल्यानंतर, तर त्यावेळेस त्या म्हशीला ठेवता ते विकून,
1: त्यावेळेस आपण म्हैस विकून टाकतो, ती त्यावेळेस आपण ती म्हैस विकतो अर्ध्या किमतीत, म्हणजे 30 ला घेतली ती 16-17 हजाराला विकते, डबल आपण 10-15 हजार टाकून डबल घ्यायची असं आपलं परंपरा चालू आहे.
0: म्हणजे नवं जुनं करतो,
1: सलाल मशी मी 6-7 मशी विकू शकतो, 6-7 गाभण्या घेऊ शकतो, 2 लाखाचा माल मी भरतो, 1.25 लाख विकतो, 75 हजार डबल देऊन टाकून मी डबल 2 लाखाचा माल आणखीन घेतो.
0: पण याच्यामध्ये नुकसान होतो का?
1: नाही, नुकसान काही नाही.
0: बरं, अशी भाकड म्हैस सामान्यमध्ये नुकसान होतो का?
1: भाकड म्हैस पुरतू शकत नाही, ती तिला वरण घालू शकत नाही आपण, तिला पुरत नाही ती. ते बी एक वेळ करून पाहिलं, त्याच्यातल्या मी एक वेळ याच्यातल्या 4 म्हशी तशा ठेवल्या, दुसऱ्या 4 म्हशी घेतल्या, 4 म्हशीची सोय भरपूर झाली दूध असल्यामुळं, यायला शेवटी ह्या 30 ले ज्या विकायच्या त्या गाभण राहून मी 22 ले जिंकल्या, 22-22 हजाराच्या. त्याच्यामुळं मी 18 मागून दिल्या नाही, तर 22 ले गाभण करून दिले, म्हणजे मी 10 महिने सांभाळल्या, पुढलं नाही.
0: अच्छा, आता शेळके साहेब आणखीन एक असं सांगा मला की जेव्हा आपण हा व्यवसाय करतो याचं नियोजन आवश्यक आहे, कुठल्याही व्यवसायाचं नियोजन. आता शेतकरी बांधव जरी असले तरी की शेतीसाठी असो किंवा कोणत्याही व्यवसायासाठी जिद्द महत्वाची, चिकाटी महत्वाचं, परिश्रम महत्वाचं आणि नियोजन सर्वात. तर तुमचा हा जो व्यवसाय आहे, तुम्ही याचं नियोजन कसं काय लावलं? सकाळी किती वाजता उठता, त्यांना खाद्य किती द्यावं लागतं, त्याचं टायमिंग आहे का की बेटायमेच देता तुम्ही, असं दूध काढायचा टाइम ठरलेला आहे का हे सांगा.
1: संध्याकाळचं आपण 6 दूध काढणे, 5:30 दूध काढणे झालेच पाहिजे, शेण वगैरे झालेच पाहिजे, ते धुळा द्यायला खायला चारा पाणी भेटलंच पाहिजे. ते धुळाचा 6 नंतर मी दूध घेऊन जाणार, सकाळी मी 6:30 दूध घेऊन जातो ते सोडले.
0: म्हणजे वेळेवर दूध काढणे, म्हशीला एक सवय लागली की त्यानुसार तुम्ही दूध काढाल, तर जे काही तुमचं 5 लिटर असेल, 6 लिटर असेल, ते त्याच्यामध्ये कमी जास्तपणा येऊ शकत नाही का असं तुम्हाला म्हणायचं. वेळोवेळी आपल्याकडे कृषी विज्ञान केंद्र करडा आहे, त्या ठिकाणी आदरणीय डॉक्टर रामटेके साहेब आहेत, तर तुम्ही यांचं मार्गदर्शन घेता का?
1: हो ना, ते घेण्याच लागतं साहेब, डॉक्टर साहेब त्याला दाखवत लागते, त्याचे कॅम्पचिन कमी होऊन जाते म्हशीचं, म्हैस दुधाहून कमी होऊ शकते, मग माणूस म्हणते म्हैस पाणावे ना खाऊन, म्हैस दूध देत काऊन नाही, त्याच्यामुळे ते कॅल्शियम जे आहे ते आम्हाला नंतर 1-1.5 महिन्यानंतर हमेशा पाहायला लागतात.
0: म्हणजे ही माहिती तुम्हाला डॉक्टरांकडून मिळाली? ही तांत्रिक माहिती सुद्धा पशुपालकांना आवश्यक आहे. निवळच फक्त म्हैस घेतली आणि दूध काढायचं आणि बाजारामध्ये विकायचं, आता
1: असे किती घेत ना हे बा शेळके करते, हे असे माया बरोबरच्या पोरांनी भलत्या करून पाहिलं, पण ते फेल गेले त्याच्यातून, त्याला जमलं नाही. त्याला मी सांगत जाऊ ना, अरे तुम्ही असे करा, तुम्ही असं करा, तर ते नाही जमले त्याला.
0: अच्छा, यांच्या फेल जाण्यामध्ये तुम्हाला काय कोणता कारण महत्वाचं वाटतं?
1: त्याला फेल जाण्याचं कारण म्हणजे साहेब त्यानं दूध न्यायचं 10 लिटर कराय, 10 लिटरचे यायचे 200 रुपये आणि करायचे 250 रुपये खर्च, जायला काय होणार?
0: म्हणजे शोक पाणी,
1: शोक पाणी.
0: म्हणजे गुंतवणुकीची त्यांना आवड नाही, सवय नाही, फक्त गेले दूध विकलं, काहीतरी आपलं तिकडेच रिसोर्ट मध्ये जे काय भेटत असेल ते शोक पाणी करायचं,
1: करायचं घरी यायचं, 50 आणायचं कुठून, 200 दूध विकायचं.

0: अडीचशे खर्च करायचा आणि त्या म्हशील काय द्यायचं आणि वरण काय द्यायचं, मग आणायचं कुठून, मग शेवटी ती म्हैस विकून टाकायची. तीच म्हैस विकता विकता 25 घेतलेली म्हैस महिन्यात विकायची, महिन्यात विकायची की ती 15,000 म्हैस मीच घ्यायचो त्याच्या. 25 आपणच द्यायची घेऊन आणि 15 आपणच घ्यायची त्याच्या. भाव देत नाही दूध तुला, मी घेतो मार्केट भावन काय भाव मागायला पाहिजे एवढं, मग घेवढा एवढेच ती आणायची म्हैस आणि ती म्हैस त्याच्या इथं द्यायची 3 दूध, आपल्या इथं द्यायची 7 दूध.
1: हे सगळं अनुभवावरून नाही का? अच्छा, मार्केटचे काय काय प्रॉब्लेम आहेत सांगता येतील का? जेव्हा तुम्ही दूध घेऊन जाता मार्केटमध्ये, की गेल्या बरोबर दूध विकतो किंवा लोक उधार ठेवतात आणि उधारी बुडते, किंवा आणखीन काय प्रॉब्लेम?
0: बुडत नाही साहेब, महिन्याचे पैसे भेटतात, काही हप्त्याला भेटतात, काही काही नगदी रोज भेटतात, पैसा कुठेही बुडत नाही, फक्त दम धरावा लागते. कोणाचे 3 येत नाहीत, पण त्या माणसाला असं म्हणायचं जमत नाही बा तुमच्याकडे 3 झाले म्हणून. 3 ते एक वेळ एक खडा पैसे आपल्याला आत मारून देतात.
1: अच्छा, म्हणजे बिलकुल इमानदारीने हा व्यवसाय केला तर याच्यामध्ये घाटा नाहीच?
0: नाहीच. त्याचं शेण साहेब मी 1 ऑर्डर टाकून 1 मी 30-35,000 रुपयाचं त्याचं शेण विकतो.
1: अच्छा,
0: झालाच.
1: बरोबर आहे. म्हणजे पहा, ती त्याची जी विष्ठा आहे म्हशीची, त्याच्यापासून सुद्धा तुम्हाला पैसा मिळतो. आणि आणखीन तुम्ही जर प्रयत्न केला, त्याचा जो राहिलेला चारा वगैरे असेल, कचरा वगैरे, तर जातेच. आणि त्याचप्रमाणे तुम्ही आणखीन दुसरे प्रकल्प आहेत, कृषी विज्ञान केंद्र कराडाला जर तुम्ही भेट दिली, तिथल्या सायंटिस्ट लोकांपासून जर माहिती घेतली, तर गांडूळ खताचा एखादा प्रकल्प आपण घेऊ शकतो. म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ जे म्हणतो ना आपण, अशा प्रकारे अनेक त्या पदार्थापासून आपण फायदे घेऊ शकतो. अच्छा, आता मला थोडक्यात सांगा की पशुपालकांना किंवा शेतकरी बांधवांनी दुग्ध व्यवसाय हे करायला पाहिजे किंवा नाही करायला पाहिजे, या व्यवसायापासून फायदा होतो का तोटाच होतो? आणखीन आणखीन एक, यापूर्वी या प्रश्नाच्या पूर्वी मला एक प्रश्नाचं उत्तर द्या की अनेक पशुपालक किंवा शेतकरी बांधव म्हणतात की पशु किंवा दुग्ध व्यवसाय करायला काहीच हरकत नाही, पण चारा टंचाई खूप असते, याबद्दल काय सांगाल तुम्ही? याचं नियोजन तुम्ही कसं?
0: चारा टंचाई खूप असते साहेब, पण ती एक वेळ सुरुवातीलाच आपल्याला भरून ठेवा लागती. सुरुवातीला जे आपले सोयाबीनचे कुटार येतात, हरभऱ्याचे कुटार येतात, तेव्हा त्यावेळेस आपण आपला भरपूर साठा करून ठेवायचा आणि तो आपल्या पद्धतीने आपण चालायचं.
1: डॉक्टर साहेब काही सांगतायत याबद्दल आपण विचारूया. हा डॉक्टर साहेब काय म्हणाल तुम्ही?
2: मला सांगता येईल की बा यांनी बरोबर म्हटलं की आपल्याजवळ जनावरं किती आहेत, त्या हिशोबाने जर आपण अगोदरच नियोजन केलं चाऱ्याचं, तर ते चारा नियोजन झाल्यानंतर आपल्याला जे म्हणतात चारा टंचाई, तर त्याच्यावर मात करता येईल. या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी करायलाच पाहिजे. असं केलं तर बऱ्याच म्हणजे दुग्ध व्यवसाय चांगलं होऊ शकते.
1: आता आणखीन एक प्रश्न, हे जे म्हशी आहेत यांना कोणकोणत्या प्रकारचे रोग होऊ शकतात आणि त्यावेळेस तुम्ही काय करता?
0: खुरी होऊ शकतात, या गटसर्पाची बिमारी होऊ शकते, ताप बी घेऊ शकते. मग डॉक्टरला बोलवल्याच्या नंतर त्याला इंजेक्शन सलाईन हे असं चालू करून देतो आम्ही.
1: लसीकरण वगैरे करता की नाही तुम्ही?
0: हो ना, करतो.
1: अच्छा, हो बरं. तुम्हाला लक्षणे वगैरे कळतात की आपली म्हैस बिमार पडली, हे कसं तुम्हाला
0: कळतं? एका मिनिटात बिघडू शकतात. म्हैस आली ती तेव्हाच समजू येते इकडे आज वारात सरली नाही, ती अशी कोकडा उभी राहते, थोडी थोडी कोकडा उभी राहते, एखादी फुकते, तर तेव्हाच आमचं म्हणजे कसं घरी आम्ही शेतीतून आल्यानंतर आम्ही पहिले लक्ष देतो म्हशीकडे, व आपल्या म्हशी कशा काय तब्येतील, तर त्या एखादी जर नाराज वाटली जर सुकेल तर त्यावेळेस म्हणतो आपण बिमार आहे की आम्ही ताबडतोब डॉक्टर लेबल होऊन इंजेक्शन गोळ्या देऊन.
1: डॉक्टर रामटेके, आपण थोडंसं सांगा याबद्दल, माहिती द्या आमच्या पशुपालकांना शेतकरी बांधवांना की जनावर जेव्हा आताच यांनी सांगितलं की शेतातून आल्याबरोबर पशुपालक जे अनुभवी पशुपालक असतात त्यांना लगेच लक्षात येते, तर आणखीन काय काय लक्षण असतात रोगी जनावर ओळखण्यासाठी?
2: रोगी जनावर ओळखण्यासाठी नाकावरचं जे मोतीबिंदू असतात ते नसते त्याला, म्हणजे ताप आला असं जनरली शेतकऱ्यांचं म्हणणं असते, ते बघून घ्यायला पाहिजे. थोडं तिला चालून पाहायला पाहिजे, त्याची डावी कूस सुजली आहे की नाही ते बघ तपासून घ्यायला पाहिजे, म्हणजे डाव्या कुसीमध्ये पोटफुगीसारखे आजार बाहेरून चरली की नाही, किंवा मग रवण करत आहे की नाही, बागुल करत आहे की नाही, याकडे थोडंसं शेतकऱ्यांनी संध्याकाळी जेव्हा म्हशी येतात तेव्हा बघायला पाहिजे. याच्यावरून आपल्याला त्यांना म्हणजे लगेच कळू शकते आणि त्याच्यावर उपाय करून व्यवस्थित करता येईल त्यांना.
1: आपल्या कृषी विज्ञान केंद्र करडा या ठिकाणी जे पशुवैद्यकीय दवाखाना आहे त्यामार्फत शेतकऱ्यांना पशुपालनाबद्दल योग्य मार्गदर्शन दिलं जातं, नाही का?
2: हो हो.
1: तर वेळोवेळी किंवा कशा प्रकारचं मार्गदर्शन त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतं?
2: शेतकऱ्याच्या गरजेनुसार जे त्यांना म्हणजे ट्रेनिंग आपण देतो त्याच्यामध्ये पशुपालकाच्या याच्यामध्ये, मग ते लसीकरणाच्या संदर्भात असो जनावरांच्या, किंवा मग पोल्ट्रीच्या संदर्भात असो या शेळीच्या संदर्भात असो, किंवा मग अजून बरेचसे चाराच्या संदर्भात असो, या सर्वांचं तिथे आपण त्यांना लोकांना ट्रेनिंग देत असतो.
1: बरोबर आहे. तर केव्हीके कडा या ठिकाणी पशुपालकांसाठी शेतकरी बांधवांसाठी वेळोवेळी मार्गदर्शन त्या ठिकाणी सायंटिस्ट आहेत ते मार्गदर्शन करतात. मी सुरुवातीला विचारलेला प्रश्न की शेतकरी बांधवांनी किंवा पशुपालकांनी हा व्यवसाय करायला पाहिजे किंवा नाही, तोट्याचा आहे का फायद्याचा आहे?
0: हे साहेब जे करणार आहे त्याला फायद्याचा आहे, न करणाऱ्याला तोट्याचा असेल. जो करल शोकबाजी न करता जो धंदा करल त्याला तो धंदा म्हणजे कधीच आता नणार नाही. आणि समजा जर तो आपल्याला इकडे निकार माहीत बनवून 2 वाजेला बांधेल ते रिसोडात तर ती दूध देऊ शकणार नाही, त्याच्यामुळे ती घाट्याचं येणार तो फायद्याच नाही.
1: शेळकेजी, तुमच्या या मुलाखतीवरून निश्चितच आमचे जे शेतकरी बांधव आहेत, पशुपालक बांधव आहेत, किंवा नवीन व्यवसाय सुरू करू पाहणारे जे आमचे शेतकरी बांधव पशुपालक आहेत, त्यांच्यासाठी निश्चितच ही तुमची मुलाखत एक मार्गदर्शन ठरणार आहे. आणि नक्कीच त्यांना हुरूप आलेला असेल ही मुलाखत ऐकल्यानंतर की बाबा खरोखरच आपण हा व्यवसाय करायला पाहिजे. तुम्ही जसा करता व्यवसाय प्रामाणिकपणे, त्याच्यामध्ये कुठेही म्हणजे कसर ठेवत नाही, कसूर करत नाही, सकाळी बरोबर उठता, वेळेवर त्यांना खाद्य देता, त्यांची निगराणी करता, आंघोळ घालता, त्यांची काळजी घेता, आरोग्याची काळजी घेता, वेळेवर मार्केटला दूध जाऊन विकता, पैशाचा दुरुपयोग करत नाही, त्याचा सदुपयोग करता, म्हणूनच तुमची प्रगती ही झालेली आहे. आणि त्याला कारणीभूत फक्त हा दुग्ध व्यवसाय असं तुमचं म्हणणं नाही का?
0: त्याच्यात कसं साहेब, जेव माणूस समजा आता बापदाद्याची विष्ठेटी त्याला जर म्हणले तुम्ही दुग्धाचा व्यवसाय कर तर तो काही करू शकत नाही, म्हणजे त्याला कोणत्याही गोष्टीचे अनुभव नसतात, त्याच्यामुळे तो काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळं कसं याले स्वतः गरिबीतूनच वर आलेला माणूस करेल आणि त्याच्यातून बी त्यानं जर असं याच्यावर ध्यान दिलं तर तो बी करू शकत असे.
1: तर श्रीयुत अण्णा भगवान साहेब शेळकेजी, आज तुम्ही हा जो आपला FM केंद्र आहे, कम्युनिटी रेडिओ आहे, त्यांना एक संधी उपलब्ध करून दिलेली. छोटे मोठे उद्योग करणारे आहेत, रोजमजुरी करणारे आहेत, शेतकरी आहेत, महिला आहे, बालक आहेत, यांच्यासाठी एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी उभं केलेलं आहे. तर आज तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे आणि केंद्रातर्फे मी आपले आभार व्यक्त करतो. नमस्कार.
0: नमस्कार.
3: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत सुधीर फडके यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, लक्ष्मीची पावलं या चित्रपटामधलं गीत. या गीताला संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत पी सावळाराम यांचं, मीना खडीकर आणि रामचंद्र चितळकर यांच्या आवाजात. हे गीत आहे राम राम पाहुणं या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत दिलं आहे लता मंगेशकर यांनी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच
0: ते कसं
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन म्हणजे कमी दरात बुकिंग
0: बर
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही GST भरणा एकदा
0: स्मार्ट प्लॅन
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
2: कार्यक्रमात आता ऐकूया शांता शेळके यांचं गीत पवना काठचा धोंडी या चित्रपटामधलं गीत लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं

कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं गीत, सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीताला संगीत दिला आहे वसंत पवार यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत रंगल्या रात्री अशा या चित्रपटामधलं.

म्हणतात.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत. गीताला संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलं आहे आणि हे गीत आहे रूप पाहता लोचनी या चित्रपटामधलं.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार

0: चौघ ग्रंथ तुमच्या दारी या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाने वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल. फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
1: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. गीताला संगीत आहे प्रभाकर जोग यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत थांब लक्ष्मी कुंकू लावते या चित्रपटामधलं.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगा पूर्णाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जगदीश खेवडकर यांचं गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत गण्यानं घुंगरू हरवले या चित्रपटामधलं.

गरम लो करी शाना, पर धूप नहीं आली

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत वाणी जयराम यांच्या आवाजात चंद्रकांत पोत यांचं गीत. यशोदा या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचं.

0: नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता माळी. तुम्ही मला ऐकताय रेडिओ विश्वासवर 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि सहकार्याने गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत नेताजी पालकर या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत पाटलाची सून या चित्रपटामधलं आशा भोसले आणि सहकार्याने गायलेलं कवी संजीव यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
2: ऐकूया साधी माणसं या चित्रपटामधलं गीत। हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात, योगेश यांची शब्दरचना। गीताला संगीत आहे आनंद घन यांचं।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
6: कार्यक्रमात आता ऐकूयात महेंद्र कपूर आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं अभिनेत्री या चित्रपटामधलं गीत मजरूह सुलतानपुरी यांची शब्दरचना, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: किशोर कुमार यांनी गायलेलं बेजुबान या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. रवींद्र रावल यांच्या या गीताला संगीत दिलं आहे राम लक्ष्मण यांनी.

ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, संगीतकार राहुल देव बर्मन, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आन और शान या चित्रपटामधलं.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे महेंद्र कपूर आणि शारदा यांच्या आवाजात. ऐकूया चोरों का चोर या चित्रपटामधलं. फारुख कैसर यांची ही शब्दरचना. संगीत दिलं आहे N. दत्ता यांनी.

अरे सुन के सीटी मेरी चली

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात महावीरा या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात साधना सरगम यांच्या आवाजात. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी विकास भावे ठाणे इथून बोलतो आहे. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. मंगल प्रभात या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात लागणारी काही गाणी आजही माझ्या चांगली स्मरणात आहेत, कारण माझी शाळा सकाळची असे आणि 7 वाजताची शाळा असल्याकारणाने मला कधीही झोपेतून उठवावं लागलं नाही. रेडिओवर गाणी लागली की अस्मादिक आपोआपच अंथरूण सोडत असत. असो, तर सांगायचा मुद्दा हा आहे की गाणं कोणी लिहिलं आहे, संगीतकार कोण आहेत, हे असले विचार त्या वयात कधीच डोक्यात आले नाहीत. पण लहानपणी ऐकलेली ही गाणी मात्र अजूनही मनात वाजत राहतात. मित्रहो, आज आपण पाहणार आहोत कवयित्री शांताबाई जोशी यांनी लिहिलेलं एक अजरामर भक्तिगीत, ज्याचे शब्द आहेत, देऊळातल्या देवाया हो उतरा ही पायरी, देऊळातल्या देवाया हो उतरा ही पायरी, थांबली बहिणाई दारी, थांबली बहिणाई दारी. इतिहासात ज्या काही संत स्त्रिया होऊन गेल्या त्यापैकी एक ही संत बहिणाई, जी पांडुरंगाची निस्सीम भक्त होती. संत मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई या सर्व संत स्त्रियांनी संसारात राहूनही आपल्या आवडत्या दैवतांची मनापासून भक्ती केली. यांची भक्ती इतकी श्रेष्ठ होती की वेळप्रसंगी आपल्या देवाशी भांडायला देखील त्या तयार असत. तर कधीकधी देवही स्वतः आपणहून भक्तांच्या मदतीला धावून येत असे. संत बहिणाई ही देखील विठुरायाला हेच सांगते आहे

की तुझी भेट व्हावी म्हणून मी तुझ्या दाराशी कधीचे तिष्ठत उभी आहे. तू जर आपल्या जागेवरून चार पावलं पुढे येऊन मला सगुण रूपात दर्शन दिलंस तर मी कृतकृत्य होईन. माझ्या इतकं भाग्यवंत त्या क्षणी कुणीही नसेल. अंगणी देवा प्रकाश उजळे येथे कीर्तन गायन चाले. अंगणी देवा प्रकाश उजळे येथे कीर्तन गायन चाले. रूप विठ्ठला तरी सावळे आत उभे का गाभारी. थांबली बहिणा ही दारी थांबली बहिणा ही दारी. विठ्ठला मी जेव्हा तुला भेटण्यासाठी इथे आले तेव्हा मला दिसलं की माझ्याप्रमाणेच बरेच भक्तगण तुझ्या देवळाच्या परिसरात जमले आहेत. ते फक्त तुझ्यावरील भक्तिप्रेमामुळेच. माझ्या मनाला जशी तुझ्या दर्शनाची ओढ लागली आहे तितकीच आतुरता तोच भक्तिभाव मला यांच्याही चेहऱ्यावर दिसतो आहे. कोणी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल भक्तिभाव मला यांच्याही चेहऱ्यावर दिसतो आहे. कोणी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल असा गजर करतो आहे. कोणी पांडुरंग पांडुरंग असा तुझ्या नावाचा धावा करतो आहे. सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले असे माझ्या मनातले भाव कुणी गाण्यातून व्यक्त करताय तर कुणी तुझ्या नामाने तल्लीन होऊन रिंगण केलं आहे. देवळाच्या परिसरात एका ठिकाणी कीर्तन सुरू आहे आणि जमलेले भक्तगण भक्तिभावाने त्याचं श्रवण करत आहेत. गाभाऱ्यात तुम्हा विठ्ठल रखुमाईसमोर शांतपणे तेवणाऱ्या समयीमुळे तुझा गाभारा जसा उजळून निघाला आहे तसाच बाहेरचा परिसरही तुझ्या नामसंकीर्तनामुळे उजळून निघाला आहे. तुझ्या भक्तीने उजळलेला हा पवित्र परिसर पाहायचा सोडून तू अजूनही गाभाऱ्यात कसा काय उभा आहेस. तू जर बाहेर आलास तर आमच्या भक्तीने भरलेलं हे मंगलमय वातावरण आणखी पवित्र होईल. बगयेती या संत विभूती समचरणावरी ठेवूनी भक्ती. बगयेती या संत विभूती समचरणावरी ठेवूनी भक्ती. हरिनामाची होत आरती पाही सोहळा बाहेरी. थांबली बहिणा ही दारी थांबली बहिणा ही दारी. पांडुरंगा तुकाराम महाराजांच्या जिजाईनं कायतोंड्या असं म्हणत सदैव तुझा उपरोधिक उल्लेख केला. खरं तर तुला शिव्याशाप देत त्या माऊलीने देखील तुझं नामस्मरण करत पुण्य मिळवलं असंच म्हणावं लागेल. तुकाराम महाराज असोत की नामदेव महाराज तुझ्यावर असलेला प्रबळ विश्वास गाढ श्रद्धा आणि निस्सिम भक्ती यामुळेच तर आम्हाला गुरुस्थानी असलेली ही थोर मंडळी आज संतपदाला पोचली आहेत. खांद्यावर तुझ्या भक्तीची पताका मिरवत आणि मुखाने तुझ्या नामाचा गजर करत नामजपाचं संसारातलं महत्त्व आम्हा पामरांना पटवून देत ही सर्व संत मंडळी देखील आमच्याबरोबर आज तुझ्या दाराशी येऊन तुझ्या चरणाशी नतमस्तक झाली आहेत. भजन कीर्तन प्रवचन गायन आरती आणि साथीला असलेल्या टाळ मृदुंगाच्या गजराने दुमदुमून गेलेल्या या परिसरातील मंगलमय वातावरणात मनाला किती प्रसन्नता मिळते आहे. हा मंगल सोहळा पाहण्यासाठी तू जर बाहेर आलास तर याची देही याची डोळा तुझं दर्शन झाल्यामुळे आम्ही देखील धन्य धन्य होऊ. मी तर आले स्वये न्यावया भक्तांचीही वेडी माया. मी तर आले स्वये न्यावया भक्तांचीही वेडी माया. स्वये निघावे दर्शन द्याया टाळ चिपळ्या झंकारती. थांबली बहिणा ही दारी थांबली बहिणा ही दारी. विठुराया जरी मी तुझ्याशी बोलत असले तरी माझ्या मनात कुठल्याही प्रकारचा अहंभाव किंवा अहंकार नाही. तर देवळाच्या परिसरात जमलेल्या तुझ्या सर्व भक्तांची आणि संतांची प्रतिनिधी या भूमिकेतून मी तुझ्याशी संवाद साधते आहे. तुझ्या भक्तीतून नामसंकीर्तनातून संसारासाठी मिळत राहणारी ऊर्जा मनाला मिळणारं आत्मिक समाधान आणि यातूनच निर्माण झालेली तुझ्या दर्शनाची ओढ आज आम्हाला इथपर्यंत घेऊन आली आहे. इथे आल्यावर नामसंकीर्तनात रममाण झालेल्या आणि भक्तिरसात नाहून निघालेल्या या मनाला तुझ्या सगुण रूपातील दर्शनातून परमानंदाचा

हा परीस मिळणार आहे. एरवी निर्जीव भासणाऱ्या मृदंग, टाळ आणि चिपळ्या या वाद्यांमध्ये देखील आज चैतन्य निर्माण झालं आहे आणि ती देखील तुझाच पुकारा करतायत. देवा, आता तुमच्या भक्तगणांना जास्त वेळ तिष्ठत ठेवू नका. गाभाऱ्यापासून चार पावलं पुढे येऊन दाराशी उभ्या असलेल्या तुमच्या सर्व संतमंडळींना आणि भक्तांना दर्शन देऊन पावन करावं एवढीच आमची अपेक्षा आहे. संगीत दिग्दर्शक गोविंद पोवळे यांनी आपल्या संगीताने मनाला भुरळ घालणारी चाल दिली असून गायिका सुमन कल्याणपूर यांनीही तन्मयतेनं गायलेलं हे गाणं ऐकताना मनही प्रसन्न होतं. बराय तर श्रोते हो, पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं.

0: बघ हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवति सर्वदा।
1: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार। चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात।
0: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणी, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही।
1: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी।
0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक।
2: पंकज उदास यांच्या आवाजामध्ये राणी मलिक यांचं गीत आता ऐकूयात। संगीतकार अन्नू मलिक। हे गीत आहे बाजीगर या चित्रपटामधलं।

0: दी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
1: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत साधना सरगम यांनी गायलेले गीत। समीर आणि इंदिवर यांच्या गीताला संगीत दिला आहे अन्नू मलिक यांनी, आणि हे गीत ऐकूयात खतरनाक या चित्रपटामधलं।

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा।
2: डबल क्रॉस या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं, आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे आपल्याशी संवाद साधतोय आणि आनंद घनलता या कार्यक्रमाच्या 9व्या भागात मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मागच्या 8व्या भागामध्ये लता दीदींवर येणारी संकटं आपण पाहिली, त्यांना उदार आश्रय देणाऱ्या आणि पित्याप्रमाणे असणाऱ्या मास्टर विनायकरावांचं निधन झालं। मास्टर विनायकरावांच्या सल्ल्यानं त्यांनी पई पई करून जे पैसे जमवले होते आणि बँकेत ठेवले होते, ती बँकही बुडाली। अशी अनेक संकटं येत गेली, पण दीदी खंबीरपणे उभ्या राहिल्यात। आणि आजच्या आणि पुढच्या भागातून दीदींची गायकी शिकण्यातून कशी समृद्ध होत गेली हे आपण पाहणार आहोत। मंडळी, आपल्याला जो मधुर आवाज आवडतो किंवा जी गाणी आवडतात त्यांच्यामध्ये आपल्याला प्रेरणा देण्याचं सामर्थ्य असतं। एखादं गीत आपला उदास मूड घालवून आपल्याला आनंदी बनवू शकतं, काही गाणी तर आपल्याला जीवन जगण्याचं सामर्थ्य देतात। महान गायकांच्या सुरांमध्ये हे सामर्थ्य भरलेलं असतं। म्हणून तर स्वराला, आवाजाला किंवा संगीताला नादब्रह्म असं म्हटलं जात असावं। आणि हे असं सामर्थ्य असलेला सूर लता दीदींना लाभला आहे। या स्वरामध्ये अशी काही जादू आहे की ती तुमचं कंटाळवाणं काम अगदी आनंदी बनवून टाकते। मंडळी, मी शिक्षक म्हणून काम करत असताना माझ्या वर्गात कधी कधी 70 ते 80 किंवा कधी कधी 100 ही विद्यार्थी संख्या असायची। परीक्षा झाली की या विद्यार्थ्यांच्या पेपरचे गठ्ठे माझ्याकडे तपासणीसाठी यायचे। एकाहून एक सगळे हुशार विद्यार्थी सुरुवातीचे 5-10 पेपर्स तपासून झाले की कंटाळा यायचा। मग मी काय करायचो? तर अशा वेळी मी माझी आवडती गाणी ऐकायचो। त्यातली जास्तीत जास्त गाणी दीदींचीच असायची। आणि आश्चर्य म्हणजे दीदींची गाणी ऐकता ऐकता माझं काम अगदी सहज होऊन जायचं। माझ्यासारखे असे हजारो लोक असतील की ज्यांनी आपली कामं करताना दीदींची गाणी ऐकली असतील किंवा ऐकत असतील। कोणाला आनंद देण्याचं, कोणाच्या जखमेवर हळूवार हुंकर घालण्याचं सामर्थ्य या दीदींच्या सुरांमध्ये आहे। मंडळी, त्यांच्या आवाजातलं एक सुंदर गीत आपण ऐकूया, चिंब पावसानं रान झालं आबादानी। दीदींबरोबरच सुरेश वाडकर यांनीही हे गीत गायलेलं आहे, सर्जा या चित्रपटातलं, आणि हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत या गीताला आहे।

मंडळी, बांगलादेश युद्धाच्या वेळी शेकडो भारतीय सैनिक जखमी झाले होते. अशाच सैनिकांना भेटण्यासाठी दीदी एकदा एका हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या. त्या सैनिकांची अवस्था फार वाईट होती. हातपाय तुटलेले, गंभीर जखमा झालेले असे शेकडो जवान त्या हॉस्पिटलमध्ये भरती झालेले होते. पण आपण आपल्या देशासाठी लढलो याचा अभिमान त्यांना होता. मंडळी, या सैनिकांमध्ये एक मराठी सैनिक होता. युद्धात झालेल्या स्फोटांमध्ये तो खूपच भाजला होता आणि त्यामुळं त्याचा देह कपड्यात गुंडाळून ठेवला होता. पण तो सैनिक पाहू शकत होता, बोलू शकत होता. दीदींना पाहताच त्याला कोण आनंद झाला. तो त्यानं म्हणाला, दीदी माझ्यासाठी एक गाणं म्हणाल का? त्या भयानक उदास वातावरणातही दीदींनी त्याची मागणी पूर्ण केली. काही क्षणांचा सोबती असलेल्या त्या जवानाचे डोळे आनंदानं चमकले. दीदींचं गाणं त्याच्यासाठी जणू चांदणं होऊन बरसलं आणि आता त्याचा चेहरा तृप्त होता, शांत होता. दीदींच्याच आवाजातलं एक सुंदर गीत आपण ऐकूया. हे गीत त्यांच्यासोबतच अरुणदाते यांनीही गायलेलं आहे. संधिकाली या अशा धुंदल्या दिशा दिशा.

मंडळी, दिदींच्या सुरांमध्ये हे सामर्थ्य कशामुळं आलं असेल? सगळ्यांना आपल्या स्वरांनी आनंदाने न्हाऊ घालणारा हा अमृताचा घणू म्हणजे लता दिदी, या आनंद घणाची वाटचाल वाटते तेवढी सोपी नाही. या वाटा उजळताना या मार्गावरून वाटचाल करणाऱ्या लता दिदींनी सुरुवातीच्या अंधारांना, संकटांना, खास कळ्यांना मोठ्या खंबीरपणे तोंड दिलं. टाकीचं घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही या म्हणीप्रमाणे दिदींना असंख्य संकटांचा, अडचणींचा सामना करावा लागला आहे. पण त्यांच्या स्वभावातील शांती, संयम कधी ढळला नाही. दुसऱ्याला दोष देणं, नावं ठेवणं हे त्यांच्या स्वभावातच नाही. हा माझा मार्ग एकला याप्रमाणे त्या काम करीतच राहिल्या, नवनवीन गोष्टी शिकत राहिल्या. जे जे चांगलं आहे ते त्या आत्मसात करत गेल्या. त्यातूनच त्यांच्यातील कलाकार घडत गेला. हिऱ्याला सुद्धा पैलू पाडावे लागतात तसे त्यांच्या गायकीला पडत गेले आणि दिवसेंदिवस हा हिरा अधिकच तेजानं झळाळू लागला. मास्टर दीनानाथ गेल्यानंतर मंगेशकर भावंडांचं संगीत शिक्षण जणू थांबलं होतं. पण मास्टर विनायकरावांसोबत मुंबईला आल्यानंतर त्यांनी दिदींना शिकवण्यासाठी एका ज्येष्ठ मास्टरजींची नेमणूक केली होती. ते साल होतं 1945 आणि दिदींना संगीताचं शिक्षण देणारे हे महान गुरु होते भेंडी बाजार घराण्याचे महान गायक उस्ताद अमान अली खा. उस्ताद अमान अली खा हे उत्तर प्रदेशातून आलेले आणि मुंबईत भेंडी बाजार या ठिकाणी स्थायिक झाले होते. त्यांनी हिंदुस्थानात शास्त्रीय संगीतामध्ये अनेक कर्नाटकी राग आणले. त्यांचे काळेभोर मोठे डोळे, त्या डोळ्यांमध्ये काजळ आणि भरधार झुपकेबाज मिशा असलेलं व्यक्तिमत्व होतं. पण दिदींसाठी त्यांच्या काळजात पित्याची माया होती. त्यावेळी दिदींची असलेली लहान चण, सडपातळ अंगकाठी पाहून त्यांना तिची काळजी वाटायची. शिकवणीसाठी येताना दिदींसाठी ते काहीतरी खायला घेऊन यायचे. शिकवणी सुरू होण्याआधी त्यांना ते आग्रहाने खायला लावायचे. असा प्रेमळ गुरु विरळाच. गंडा बांधण्याच्या दिवशी त्यांनी दिदींना राग हंसध्वनी शिकवला. आजही हा राग दिदींच्या आवडत्या रागांपैकी एक आहे. अमान अली दिदींना खूप प्रेमानं शिकवायचे. त्यांनी एकदाच शिकवलेलं कोणतेही राग चिजा ग्रहण करायला त्यांची ही लाडकी शिष्या आनंदानं तयार असायची. पण दुर्दैवानं दिदींची ही संगीत शिकवणी जास्त काळ सुरू राहू शकली नाही. ते काही काळासाठी आपल्या गावी जायचं म्हणून गेले. पण 8-10 महिने झाले तरी उस्ताद अमान अली खा परत येऊ शकले नाहीत. त्यांच्या आठवणी मात्र दिदींच्या सोबत राहिल्या. एक गीत आपण ऐकूया, वो जब याद आए बहुत याद आए. लता दिदींसोबतच मोहम्मद रफींनी सुद्धा हे गीत गायलेलं आहे पारसमणी या चित्रपटातलं.

मंडळी, यानंतर दीदींना शिकवण्यासाठी आले ते अमानत खा देवासवाले। ते तरुण आणि उत्साही होते, ते स्वतः गायचे आणि शिकवायचे सुद्धा। लईवर कसं गावं हे दीदी अमान अली खा आणि अमानत खा देवासवाले या दोघांकडून शिकल्या। मास्टर दीनानाथांमुळे सुरांचं ज्ञान तर झालेलंच होतं, पण पुढे दीदींचं गाणं आणखी प्रगल्भ होण्यासाठी या दोघांच्या शिकवणीचा खूप उपयोग झाला। अमानत खान तर आपल्या या शिष्येवर बेहद खुश होते। त्यांनी दीदींची तारीफ करताना आपल्या एका संगीतकार मित्राजवळ असे उद्गार काढले होते की या मुलीला जितकं शिकवावं त्याच्यापेक्षा ती अधिकच आत्मसात करते, तिला एकदाच सांगावं लागतं। कठीण असे संगीताचे तुकडे देखील ती सहज गाऊ शकते। संगीतातली अशी कोणतीही गोष्ट नाही की जी ती आत्मसात करू शकत नाही। पण दुर्दैवानं अमानत अली खान यांचाही सहवास गुरु म्हणून जास्त काळ दीदींना लाभू शकला नाही। नुकतंच भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं आणि त्याचबरोबर देशाची फाळणीही झाली होती। त्या फाळणीचा परिणाम कलाकारांवरही झाला होता। काही कलाकारांना आपला देश, काहींना आपलं गाव सोडावं लागलं होतं। याच गडबडीत अमानत खा आपल्या मूळ गावी देवासला गेले, पण एवढ्या महान कलाकाराच्या नशिबी आपल्या गावी जाऊनही आनंद सुरक्षितता नव्हती। काही दिवसांनी अमानत अलींचा मृतदेह राहत्या घरामध्ये लोकांना सापडला। कोणी म्हणालं की ते फाळणीचा बळी ठरले, तर कोणाच्या मते त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला, त्यांनी मुंबई सोडली नसती तर। पण मंडळी, नियतीच्या कार्यामध्ये जर तरला काही अर्थ नसतो। एक गीत आपण ऐकूया, तुम न जाने किस जहां में खो गए, सजा या चित्रपटामधलं हे गीत आहे।

0: मंडळी
1: या सगळ्या कालावधीत दीदींचं चित्रपटासाठी निरनिराळ्या संगीतकारांकडे जाणं, काम मिळवणं आणि पार्श्वगायन करणं हे सुरूच होतं. बऱ्याचदा दिवसभर स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंगसाठी किंवा संगीतकारांच्या भेटीसाठी त्यांना उपाशी बसून राहावं लागायचं. कधीकधी तर ट्रायलच्या नावाखाली त्यांच्याकडून गाणी गाऊन घेतली जायची, पण काम मिळेलच याची शाश्वती नसायची. आपकी सेवा में हा दीदींचा गाणं असलेला पहिला हिंदी चित्रपट. या चित्रपटाचे संगीतकार होते दत्ता डावजेकर. त्यांच्याजवळूनही दीदी खूप गोष्टी शिकल्या. खरं तर त्यांना भेटलेल्या प्रत्येक संगीतकारांकडून त्यांनी काही ना काही आत्मसात केलं. नवनवीन शिकण्याची उर्मी त्यांना कधीही स्वस्थ बसू देत नव्हती. दत्ता डावजेकर दीदींबद्दल बोलताना म्हणतात, मी जेव्हा लताचं गाणं प्रथम ऐकलं तेव्हा तिची प्रतिभा पाहून चकितच झालो. मी जे गायचो ते ती अगदी तसंच हुबेहूब गाऊन दाखवायची, त्यामुळं तिला जास्त शिकवायची गरजच पडली नाही. पण एकदा मात्र एक प्रसंग घडला. गजाभाऊ या चित्रपटातील धाव सख्या गिरीधारी या गीताचं रेकॉर्डिंग सुरू होतं. हे गीत एक छोटी मुलगी म्हणते, त्या छोट्या मुलीची सावत्र आई तिचा छळ करते, तेव्हा ती मुलगी परमेश्वराचा धावा करताना हे गीत म्हणते असं दृश्य त्या चित्रपटामध्ये दाखवलेलं होतं. पण हे गीत रेकॉर्डिंग करताना त्या गीतात दिग्दर्शक आणि संगीतकार यांना हवं तसं कारुण्य दीदींच्या स्वरातून उमटत नव्हतं. शेवटी विनायकरावांनी एक युक्ती केली. त्यांनी पाण्यानं भरलेली एक जड घागर दीदींना कमरेवर घ्यायला लावली. त्या अत्यंत कष्टदायी अशा प्रसंगी दीदींना ते गीत गावं लागलं आणि मग ते सगळ्यांनाच आवडलं, कारण त्यामध्ये अपेक्षित तो भाव प्रकट झाला होता. पण आश्चर्याची गोष्ट अशी की त्या घागरीचं एवढं वजन पेलून गाणं म्हणताना दीदींचा एकही सूर किंवा एखादीही तान इकडची तिकडं झाली नाही. दीदींच्या सुरांमधलंच एक सुंदर गीत आपण ऐकूया, रसिक बलमा हाय दिल क्यों लगाया. चोरी चोरी या चित्रपटामधलं हे गीत आहे.

चित्रपट संगीतामध्ये दीदींना सर्वात उत्तम संधी मिळवून देण्याचं आणि गायनातले बारकावे शिकवण्याचं श्रेय जातं ते गुलाम हैदर यांना. त्यांनी दीदींना एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली, ती म्हणजे गायकीच्या कारागिरीकडे लक्ष न देता गाण्याच्या बोलांवर लक्ष केंद्रित कर. तसंच ते गीत पडद्यावर कोण सादर करणार आहे ते पण लक्षात घे. त्यांच्या या उपदेशाचा दीदींना खूपच फायदा झाला. पडद्यावर अभिनय करणाऱ्या अभिनेत्रीला डोळ्यासमोर ठेवून मग त्यांनी आपल्या गायनासाठी सुरुवात केली. त्यामुळे अगदी मीना कुमारीपासून ते माधुरी दीक्षितपर्यंतच्या अभिनेत्रींच्या अभिनयाला साजेशी अशी गीतं त्यांच्याकडून साकार झाली आणि साहजिकच ती प्रचंड लोकप्रियही झाली. संगीतकार अनिल विश्वास यांनी दीदींना गायनातील काही खुब्या सांगितल्या. दोन शब्दांच्या मध्ये श्वास घेताना हळूच माईकपासून दूर होऊन श्वास घ्यावा आणि परत गाणं सुरू करावं. माईकपासून दूर होताना जो शेवटचा शब्द असेल त्याच्या अंताला जरा जोर द्यावा आणि नवीन शब्दाची सुरुवात पण जरा जास्त जोरातच करावी. असं केल्यानं श्वासोश्वासाचा आवाज ऐकू येत नाही आणि दीदींचा श्वास तर मुळातच दीर्घ आहे. आणि अनिलदांनी सांगितलेल्या पद्धतीनं गाणं हे दीदींचं आजही एक वैशिष्ट्य मानलं जातं. गाण्याची सुरुवात हलकेच करावी आणि ओळीचा अखेरचा सूर म्हणतानाही त्या सुरांची कोमलता कशी टिकवून ठेवावी हेही अनिलदांनी दीदींना शिकवलं. मंडळी, कार्यक्रमाचा समारोप आपण आवाज देके हमे तुम बुलाओ या गाण्यानं करूया. लता दीदींसोबतच मोहम्मद रफी यांनीही हे गीत म्हटलेलं आहे. प्रोफेसर या चित्रपटामधलं हे गीत आहे. तर आपण ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: इन्साफ का तराजू ह्या चित्रपटामधलं साहिल लुधियानवी यांचं गीत आता ऐकूयात. आशा भोसले, महेंद्र कपूर आणि हेमलता यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे रवींद्र जैन.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजामध्ये हसरत जयपुरी यांचं गीत. संगीतकार शंकर जयकिशन. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत चोरी चोरी या चित्रपटामधलं.
3: लेफ्ट राईट डिबरी टाय.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
3: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
2: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
3: आणि मजुरीत 50% सूट.
2: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
4: या चित्रपटामधलं गुलजार यांची शब्दरचना असलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. ही अप्रतिम गीतरचना आता ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत साज आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचा.

नमस्कार नाशिककर, मी मेधा मांजरेकर बोलते आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची जी श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिकहो रेडिओ विश्वासच्या माध्यमातून आपण नाशिकमधल्या विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो. यासोबतच रेडिओ विश्वास कायमच सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपक्रम राबवत असते. ह्याच अनुषंगाने सेवा हॉस्पिटल नाशिक, ज्ञान प्रबोधिनी पुणे आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच काही दिवसापूर्वी 150 महिलांची सर्वायकल कॅन्सर टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट का केली गेली या सगळ्याच विषयावरती प्रकाश टाकण्यासाठी आज रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर निलिमा कुलकर्णी, ज्या स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसूती तज्ज्ञ म्हणून गेली 35 वर्ष सेवा हॉस्पिटलच्या माध्यमातून नाशिकमध्ये कार्यरत आहेत. त्यांचा अनुभव आणि मार्गदर्शन या सगळ्याचमुळे अनेक स्त्रियांना फायदा झालेला आहे. एकूणच त्यांच्याविषयी आणि त्यांच्या कामाविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मॅडमचं स्वागत करते. मॅडम नमस्कार, अतिशय
1: नमस्कार,
0: स्वागत.
1: नमस्कार आणि धन्यवाद रेडिओ विश्वासचे, रुचिता ठाकूरचे आणि श्रद्धा तुझे की या कामासाठी मला बोलवण्यात आलं. आणि मला त्याचा खूप आनंद होतोय की आपण जे काही काम केलं त्यासंबंधी सगळ्या लोकांपर्यंत पोचणंही तितकंच गरजेचं आहे. फक्त एकच करेक्शन करते की आपण सर्वायकल कॅन्सर टेस्ट म्हणण्यापेक्षा आपण ही HPV टेस्ट म्हटलं तर जास्त योग्य होईल.
0: बरं,
1: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस असं तो टेस्ट आहे. हा, आणि ते डिटेक्ट करण्याची टेस्ट आपण केली.
0: बरं, मला थोडं ज्ञान प्रबोधिनी बद्दल आणि तुमच्या कामाबद्दल सुद्धा जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही कशा जोडल्या गेला.
1: हो, आता सगळ्यात पहिल्यांदा ह्या प्रोजेक्ट विषयी जर आपण सांगितलं तर हा प्रोजेक्ट MNGL महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड या कंपनीच्या CSR प्रोजेक्ट आहे आणि तो ज्ञान प्रबोधिनी पुणे या संस्थेकडे इम्प्लिमेंट करायला आला. तर ज्ञान प्रबोधिनी पुणे ही मूळ प्रशाला आहे, पण त्याच्या अंतर्गत अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात आणि अगदी मोठ्या प्रमाणावर अनेक वर्षापासून ही संस्था अस्तित्वात असल्यामुळे ते राबवले जातात. आणि आय बिलॉंग टू ज्ञान प्रबोधिनी, मी स्वतः ज्ञान प्रबोधिनीची असल्यामुळे माझ्याकडे हा प्रोजेक्ट आला. हा प्रोजेक्ट नाशिक जिल्ह्यामध्ये राबवा असं ठरवलं, म्हणून तो नाशिक मधला पार्ट जो आहे तो माझ्याकडे आला. नाशिक बरोबरच धुळे, सिंधुदुर्ग या आणखी दोन ठिकाणी सुद्धा हा प्रोजेक्ट राबवण्यात आलेला आहे. आणि विशेष म्हणजे HPV टेस्टिंग हे जे टेस्टिंग आहे ते सेल्फ टेस्टिंग डिव्हाइस आहे. म्हणजे ह्युमन पॅम्बिलोमा व्हायरस हा सर्वायकल कॅन्सरसाठी, सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर, या कॅन्सरसाठी बहुतांशी म्हणजे मेजॉरिटी ऑफ द सर्वायकल कॅन्सर केसेस आर ड्यू टू इन्फेक्शन ऑफ ह्युमन पॅम्बिलोमा व्हायरस. असं असल्यामुळे त्याचं डिटेक्शन जर लवकर झालं की हा व्हायरस आहे ह्याचं जर डिटेक्शन लवकर झालं तर सर्वायकल कॅन्सरच्या केसेस आपण प्रिव्हेंट करू शकतो का, किंवा हाय रिस्क केसेस आपण कॅच करू शकतो का, असे म्हणणं जास्त संयुक्त ठरेल.
0: बरं,
1: तर ह्याच्यासाठी हे आहे आणि ह्याचा सगळ्याचा डेटा कलेक्शन करून मग आपण पुढे बघू काय.
0: बरं, ही टेस्ट कोणी करायची असते?
1: हा, आता ही टेस्ट करायची असते साधारणपणे 30 ते 60 या वयामध्ये जास्त रेकमेंड केली जाते. परंतु आपल्याकडे समजा ज्याला सेक्शुअल ऍक्टिव्हिटी म्हणतात किंवा संबंध, शारीरिक संबंध लवकर जर येणार असतील, आपल्याकडे प्रथा आहे ना खूप लवकर लग्न करण्याचे, काही ठिकाणी 16 सुद्धा लग्न होतात, अशा वेळेला मग ती 27-28 वर्षी केलं तरी चालेल. म्हणजे लग्नाला 7-8 झालेली बरी, आणि मग त्याच्यानंतर आपण 60-65 सुद्धा हे करू शकतो. मूळतः सेक्शुअल ऍक्टिव्हिटीचा संबंध याच्याशी आहे, या व्हायरस इन्फेक्शनशी आहे.
0: बरं, ही टेस्ट कशी केली जाते त्याबद्दल सांगा.
1: हे डिव्हाइस जे आहे ती टेक्नॉलॉजी कोबासची आहे, जर्मन आहे. आणि ते एक म्हणजे जशी आपली इयरबड असते ना तशा टाईपचं स्वॅब असतो आणि तिथे एक लाल खूण असते, तिथपर्यंत योनी मार्गात पेशंटने स्वतःच ती घालून 21 सेकंद ठेवून सगळ्या बाजूनी स्वॅब घ्यायचा असतो आणि परत त्या ट्यूबमध्ये ठेवून तो आपल्याकडे द्यायचा असतो. आता ह्याच्यामध्ये आयुजन लॅबोरेटरीज यांची पुणे याचा सुद्धा उल्लेख नक्की करायला हवा, कारण त्यांच्याकडे आपले ते सगळे स्वॅब्स जातात आणि ते रिपोर्ट, आणि तेही एक पार्टी आहेत या प्रोजेक्टमध्ये, त्यामुळे त्यांच्याकडनं ते रिपोर्ट्स येतात.
0: आणि असं म्हटलं जातं की हा जो कॅन्सरचा प्रकार आहे हा 100% क्युअर होणारा आहे.
1: नाही, आता असं आपल्याला नाही म्हणतायत. आपण काय करतो आहे की लवकरात लवकर इन्फेक्शन जर आधी आपल्याला डिटेक्ट झालं ते इन्फेक्शन सुद्धा अनेक म्हणजे HPV चे किंवा ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचे जवळजवळ 100 म्हणजे टाईप्स आहेत. तर त्याच्यामधले काही 30 फक्त काही मायनर आहेत. म्हणजे अनेक व्हायरल इन्फेक्शन आपल्याला होत असतात, जात असतात, आपली स्वतःची एक इम्युनिटी असते ती फाईट करत असते ह्या सगळ्यांना आणि ते नंतर जातात, आपल्याला काही होत सुद्धा नाही कधी कधी आणि काही नाही. तर याच्यातले 30 साधारण जे आहेत ते जनायटल किंवा बाह्य जननेंद्रिय अशांना इफेक्ट करणारे आहेत आणि त्यातले काही फक्त ऍक्च्युली जास्त त्रास देणारे आहेत असं आपण म्हणू शकतो. सगळेच त्यातले सर्व्हायकल कॅन्सर करत नाहीत, सर्व्हायकल कॅन्सर करणारे काही आहेत आणि काही जे आहेत ते अफेक्ट करतात त्या पार्ट्समध्ये, प्रायव्हेट पार्ट्स आपण म्हणतो तिकडे, पण त्याचा कॅन्सरशी संबंध नसतो. म्हणजे वॉर्ट्स किंवा असं ग्रोथ दिसते आपल्याला बाहेर ती नॉन कॅन्सर सुद्धा असू शकते, असे ते सुद्धा HPVच असतात. पण मग आपल्याला ते जर समजले तर मग आपण त्या पद्धतीने पुढे पेशंटला ट्रीट करू शकतो, तिची इम्युनिटी वाढवू शकतो आणि कॅन्सरपर्यंत पोहोचण्याच्या आधीच आपण तिचा नायनाट निम्म्या पेशंटचा करू शकतो. आणि समजा चुकून कॅन्सरपर्यंत ती पोहोचली तर ती अतिशय प्रायमरी स्टेजेसमध्येच ती डिटेक्ट केली जाते आणि तिचं म्हणजे तोपर्यंत साधारणपणे त्यांचा सगळा संसार झालेला असतो आणि मग गर्भाशय काढण्याची किंवा नुसतं सर्व्हिक्स त्याचे प्रकार आहेत कुठे कुठे, स्टेप बाय स्टेप आपण त्याच्यावर उपाय करतो.
0: तुम्ही म्हटलात की लक्षात आल्यानंतर मग ही जी लक्षात येणं म्हणजे निदान ही जी प्रक्रिया आहे ही नेमकी कशी असते?
1: तेच ना, त्या टेक्नॉलॉजीनी जे स्त्राव घेतला जातो योनी मार्गातला त्या सेल्फ टेस्टिंग डिव्हाइसने आणि ती आपण लॅबमध्ये पाठवतो, तिथे या टेक्नॉलॉजीनी डिटेक्ट केलं जातं की त्याच्यात व्हायरस किती आहे आणि कोणत्या टाईपचा आहे. तर ते टाईप 16-18 हे जे दोन मुख्य टाईप्स आहेत ते हाय रिस्क आहेत, हाय रिस्क फॉर सर्व्हायकल कॅन्सर. आणि बाकीचे काही 8-10 आहेत ते अदर्स आपण म्हणतो त्याला, ते जे इन्फेक्शन आहे ते थोडंसं मायनर असतं. म्हणजे ते त्याचा लोड किती आहे किंवा ते रिपीटेडली झालं तर क्वचित कॅन्सरला कारणीभूत होऊ शकतं क्वचित. पण म्हणजे असं 16-18 असेल तर आपण ते सिरियसली घेतो. सिरियसली घेतो म्हणजे बाकीचंही घेतो पण पेशंट फॉलोअप करतो पेशंटचा आणि पेशंटलाही त्याचं ते समजून दिलं जातं की पुढे आपण काय काय करायचं आहे. सर्व्हायकल पॅप्समिअर तिच्यामध्ये करून मग एस्टॅब्लिश होतं. आता मला इथे सांगावंसं वाटतं की पुष्कळ वेळेला सर्व्हायकल कॅन्सर आणि सर्व्हायकल पॅप्समिअर हे सगळ्या बायकांना माहिती आहे, साधारणपणे 40 नंतर ऐकून आहेत. त्याच्यामध्ये फरक असा आहे की ह्युमन पॅपिलोमा व्हायरस किंवा हे व्हायरल इन्फेक्शन हे प्रायमरी कारण आहे. ते काय करतं तर ते गर्भाशयाच्या तोंडाशच्या म्हणजे सर्व्हिक्सच्या पेशींमध्ये बदल घडवून आणतं. जे टाईप्स हाय रिस्क आहेत ज्याचं रिपीटेड इन्फेक्शन असतं, ज्या पेशंटची इम्युनिटी थोडीशी लो होते, असं सगळं जुळून आलं की मग पेशींमध्ये बदल सुरू व्हायला होतो. आता पेशंटमध्ये सुद्धा एकदम कॅन्सर म्हणजे आज काल कॅन्सर नाही आणि आज कॅन्सर आहे अशी परिस्थिती नसते.
0: बरं,
1: ते सुद्धा स्टेप्समध्ये म्हणजे पहिल्यांदा त्या बिघडतात आणि त्यांचं फंक्शन बिघडतं, ते दिसायला बिघडतात. म्हणजे हे सगळं मायक्रोस्कोप खाली बघितलं जातं सर्व्हायकल पॅप्समिअर जेव्हा घेतो तेव्हा. पण मग ते डिस्प्लाझिया अशी पहिली स्टेज असते आणि मग ते जागच्या जागी होणारा कॅन्सर किंवा कॅन्सर इन सिटू पर्यंत होते आणि मग तो स्प्रेड होतो. म्हणजे इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन होणं आणि कॅन्सर होणं ह्याच्यात सुद्धा कॅन्सरचे बदल होणं म्हणजे प्री कॅन्सरस कंडिशन म्हणतो आम्ही त्याला, डिस्प्लाझियाज ना प्री कॅन्सरस कंडिशन म्हणू शकतो आपण. तर इन्फेक्शन होणं आणि प्री कॅन्सरस कंडिशन ह्याच्यामध्ये सुद्धा खूप वेळ जातो, 10-1 वर्षांचा काळ जातो. आणि डिस्प्लाझियापासून कॅन्सर व्हायला सुद्धा काही काळ जातो. म्हणजे कधी 10 वर्ष असू शकतात, कधी काय, डिपेंडिंग अपॉन पेशंट्स हेल्थ. तर हे जर सगळं लक्षात घेतलं तर आपण असं म्हणू शकतो की पेशंटला कॅन्सर मधून बाहेर काढतो, म्हणजे कॅन्सर क्युअर करतो असं जे तू म्हणालीस तर ते असं आपल्याला म्हणता येईल. आपण कॅन्सर क्युअर करत नाही, आपण त्या स्टेप्स घेतो.
0: इतर जेव्हा आजार होतात त्यावेळेला काही लक्षणं आपल्याला बघायला मिळतात, तसे ह्या आजारात
1: छान प्रश्न आहे. याच्यामध्ये पांढरं जाणं, थोडासा वीकनेस येणं, असे काहींना सिम्पटम्स असू शकतात. पण 16-18 हे जे आहेत हाय रिस्क ह्याचे, त्याचे काही सिम्पटम्स असतातच असं नाही.
0: बर
1: हे मायनर जे नॉन कॅन्सरस टाइप्स आहेत, मी वॉर्ड्स म्हटलं, त्याचे सिम्पटम्स असतात, ते कळू शकतं पेशंटला, कारण ती ग्रोथ असते. पण बऱ्याच वेळेला कळत नाही असं पण आहे, म्हणजे आपण एका साच्यात नाही बसवू शकत की सिम्पटम्स असतात किंवा नसतात असं नाही. म्हणून हे आपल्याला पेशंट पर्यंत पोहोचावं लागतं.
0: येस नक्कीच.
1: आणि त्याच्यात दुसरी गोष्ट असले ना सिम्पटम, पांढरं जाणं किंवा खाज येणं किंवा वीकनेस, तर बायका असं समजतात की असं होतच असतं, त्यात काही उठसूट डॉक्टरकडे जायचं. आपल्या तब्येतीविषयी थोड्याशा बेपरवा असतात असं मला वाटतंय किंवा माझं ऑब्झर्वेशन आहे. म्हणून आपण ज्याला अवेअरनेस म्हणतो

0: ते पण हे कारण आहे की हे असं काहीतरी आहे. आतापर्यंत हे सेल्फ टेस्टिंग डिव्हाइस फार काही कॉमन नव्हतं, हे आता आता रिसेंटली आपल्याला अवेलेबल झालंय. कारण पेशंटला दुसऱ्यांनी तपासावं ही जागा हे आपल्याकडे अजून उत्साह नाहीये तसा बायकांना. मग तो प्रश्न ह्या टेस्टनी सॉल्व्ह झालाय.
1: नक्कीच बरं. पण एक जनरली जर का तुम्हाला महिलांना सल्ला द्यायचा झाला तर काय द्याल की अशा गोष्टी एकतर तुम्ही स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे किंवा हे होऊच नये याच्यासाठी काय?
0: सगळ्यात पहिल्यांदा स्वतःची काळजी घेतली पाहिजे हा विश्वास स्वतःमध्ये स्वतःला असला पाहिजे की आपली काळजी आपणच घेणार आहोत, कोणी दुसरं घेऊ शकत नाही. आणि स्त्रीला मुलं जन्माला घालायची असतात आणि म्हणून हा सगळा म्हणजे जननेंद्रियांबाबतचाच हा मुद्दा आहे. आणि या बाबतीत कमी बोललं जातं संकोचाने. कोणाशी ज्यांच्याशी बोलावं त्यांना सुद्धा ही माहिती असतेच असं नाही. त्यामुळे पूर्वीचा काळ वेगळा, आता मुली सगळ्या कामं करतात दिवसभर पुरुषांच्या बरोबरीने, कुठलंच क्षेत्र आतापर्यंत त्यांनी पादाक्रांत केलं नाही असं नाहीये. त्यामुळे मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना जर कुटुंबाची जबाबदारी घ्यायची आहे, स्वतःची जबाबदारी घ्यायची आहे, तर त्यांनी स्वतःच्या तब्येतीकडे नक्की लक्ष दिलं पाहिजे. ही जागृती त्यांच्यामध्ये निर्माण होणं सगळ्यात पहिल्यांदा गरज आहे. त्यानंतर मग पाळी सुरू होईल तेव्हापासून ते सगळं सुरू होतं. मग त्याच्यामध्ये कितीतरी आहेत गोष्टी स्वतःच्या संरक्षणापासून ते
1: अगदी
0: सगळ्यात पहिल्यांदा मला काय हवं हे समजण्याचं सुद्धा शिक्षण तिला बिचारीला मिळालं पाहिजे. नाही का म्हणजे मी ऐकायचं पण काय योग्य आणि काय अयोग्य हे मी वाचायला पण पाहिजे. मला कानावर जे पडतं त्याचं ते समजून लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानंतर लग्न झाल्यानंतर सुद्धा डॉक्टरकडे बेसिकली हे सगळं केव्हा होतं की तुम्ही जर डॉक्टरकडे जाल आणि त्यांच्याशी बोलाल तरच हे हळूहळू तुम्हाला समजेल ना.
1: अगदी.
0: आणि त्या संबंधात शाळांमध्ये सुद्धा जागृती आहे. बऱ्याच गोष्टींबाबत बोललं जातं, काही गोष्टींबद्दल बोललं जात नाही. नंतर तुमच्याकडे इंटरनेट वगैरे जर असेल तर तिथून तुम्ही ज्ञान घेऊ शकता.
1: बरोबर.
0: पण ते ज्ञानच बरोबर आहे असं नाही, त्याचं व्हेरिफिकेशन ते बरोबर आहे का नाही हे तुम्ही संबंधित डॉक्टरना विचारलं पाहिजे. ते झालं. त्याच्यानंतर शारीरिक हेल्थ, मानसिक हेल्थ आणि सोशल हेल्थ, असं मानसिक, सामाजिक आणि शारीरिक अशा तीन प्रकारांनी तब्येत सांभाळायला पाहिजे. तर शारीरिक मध्ये व्यायाम, चांगलं खाणं पिणं, कारण हेच आपण जेव्हा इम्युनिटी लो असं जे म्हणतो ते दुसरं काही नसून खाणं पिणं योग्य बॅलन्स्ड असणं, समजून घेऊन खाणं की काय आपण खातोय, नुसतं चवीला महत्व देतोय हे का न्यूट्रिशन व्हॅल्यू त्याच्यामध्ये आहे हे पण बघायला पाहिजे. त्याचबरोबर व्यायाम, खेळ, म्हणजे आता मोबाईलमुळे जरा मुली पण आणि एक मानसिकता पण असते मुलींची, पाळी चालू झाल्यानंतर सडनली खेळणाऱ्या मुली पण जरा थोड्याशा कमी होतात, फिजिकल एक्सरसाइज कमी होतो त्यांचं. तर ते सगळं त्यांच्याशी प्रत्येक वेळेला बोलावंच लागतं. व्यक्ती तेवढ्या प्रकृती, त्यामुळे प्रत्येक जण तशीच असेल असं नाही, पण व्यक्ती ओळखून आपल्याला ते बोलावं लागतं. आणि सामाजिक एक म्हणजे जेवढं तुम्ही सामाजिक हेल्थ तुमची चांगली असेल, तुम्ही मिसळत असाल आपल्या वयाच्या मुलींमध्ये म्हणा किंवा चांगल्या लोकांमध्ये, तर तो तुमच्याकडे चांगली माहिती येत जाईल आणि मग तुम्ही योग्य निर्णय घ्यायला सक्षम व्हाल. ते हे तीन गोष्टी तर महत्वाच्या आहेतच. या हे करता करताच त्यांना त्यांच्या तब्येतीची ओळख व्हायला लागेल आणि ती काळजी घ्यायला लागते. त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर कुटुंब पूर्ण अवलंबून आहे, असणार आहे पुढे.
1: बरोबर.
0: हे महत्व त्यांना कळलंच पाहिजे.
1: क्या बात आहे. नक्कीच. आणि ह्या सगळ्याबद्दल जनजागृती व्हावी ह्याच हेतूने पुण्याची संस्था असेल ज्ञान प्रबोधिनी, तुमचं हॉस्पिटल असेल सेवा आणि रेडिओ विश्वास यांनी,
0: रेडिओ विश्वास आणि किंवा रुचिताने हे जेव्हा तिच्यापर्यंत पोचलं तेव्हा तिने अगदी इंटरेस्ट घेऊन आणि खरंच प्रोजेक्टचं महत्व तिला पटल्यानंतर तिने जे काय सहकार्य केलं आहे ते पाहता म्हणजे माझ्या किंवा अजून ज्या प्रोजेक्टच्या बाकीच्या पार्टीच्या सुद्धा मनामध्ये असं आलं की आपण अजून करायला हरकत नाही. आणि सगळ्यात गंमत म्हणजे इथे आपण पाहिलं, आपण ज्या टेस्ट घेतल्या त्याच्यातच आपण बघितलं की कुठल्या लोकॅलिटी मधल्या बायकांचं पॉझिटिव्ह आलंय, कित्येक बायकांचं आलंय पॉझिटिव्ह. चांगल्या ठिकाणी आपण समाजातला एक चांगला स्तर म्हणतो तिथे कमी आहे प्रमाण खूप, आणि ह्या ठिकाणी खूप आहे. आता आम्ही जो काय प्रोजेक्ट एकूण केला त्याच्यामध्ये आत्ता केला, पुढे चालू ठेवू का नाही हे अजून अजून मध्ये जरा ब्रेक घेऊन सगळं डेटा कलेक्शन करून आणि अनालिसिस करून आपण बघतोय. पण नाशिक मध्ये प्रमाण जास्त निघालं. ओव्हरऑल प्रमाण तिन्ही जिल्हे एकत्र करून बघितलं तर 4.5-5% मध्ये येतं, विच इज नॉर्मल. पण आपलं जे आलं आहे ते 7-8-9% पर्यंत आलेलं आहे पॉझिटिव्हिटीचं, तर त्यामुळे ते आपल्याला जरा लक्षात घेतलं पाहिजे.
1: नक्कीच सगळ्याच महिलांनी योग्य वेळी योग्य ती काळजी घेणं आणि संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणं खूप गरजेचं आहे. नक्कीच आम्ही करमणूक जरी करत असलो तरी सामाजिक बांधिलकी जपण्याचा सुद्धा प्रयत्न करतो आहोत. आणि वेगवेगळ्या स्तरावरच्या महिलांचं असेल किंवा वयोगटातल्या व्यक्तींचं असेल ही जनजागृती करण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न करतोच आहोत.
0: एक गोष्ट या प्रोजेक्ट विषयी सांगायची राहिली म्हणजे आपण नुसतंच हे टेस्टिंग करून थांबलेलो नाहीये, तर त्याच्यात ज्यांना पॉझिटिव्ह आलेत ते कोणत्या प्रकारचे मायनर असतील तर तसं, म्हणजे अदर्स असतील तर तसं, आणि 16-18 पॉझिटिव्ह असले मेजर हाय रिस्क असेल ते तर त्यांना पुढे सर्वायकल पॅप्समिअर करणं किंवा कॉल्पोस्कोपिक एक्झामिनेशन करून पुढे डिटेक्शन करणं हा इथपर्यंतचा सल्ला आपण फ्री ऑफ कॉस्ट दिली. ही टेस्ट सुद्धा आपण फ्री ऑफ कॉस्ट केलेली आहे हेही सांगायचं महत्वाचं आहे. तर या पद्धतीने खूप बायकांपर्यंत आपण पोहोचलो आणि मला पण खूप समाधान मिळालं हे करताना.
1: वा, म्हणजे या तुमच्या बोलण्यातून हे लक्षात आलं की आपण जे म्हणतो आहोत सामाजिक बांधिलकी, तर सगळ्या स्तरावरच्या व्यक्तींना कदाचित बऱ्याच वेळेला असं होतं की अशा टेस्ट खर्चिक असतात, त्यामुळे सुद्धा बायका ह्याकडे दुर्लक्ष करतात की जाऊ दे आपल्यावर कसं खर्चिक असतात
0: हे नक्कीच आहे. आणि म्हणून मला जास्त महत्व वाटतं ह्याचं. आणि इथे तुम्ही 150 केला पण मी अजून 150 वर बाहेर केल्यात ना नाशिक मध्येच, त्यामुळे एकूण आपण जास्त जणींपर्यंत पोहोचलो.
1: आणि तेही मोफत त्यांची सगळी तपासणी केली आणि पुढे सुद्धा तुमचं मार्गदर्शन त्यांना
0: हो लाभेलच डेफिनेटली.
1: नक्कीच खूप छान आपण सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रोजेक्ट केला आणि यापुढेही आपण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करतच राहणार आहोत.
0: तुमचं काम खूप छान आहे
1: आणि तुमचं देखील मार्गदर्शन आणि सहकार्य यापुढेही असंच मिळत राहील अशी आशा करते. आणि आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी इतक्या छान गप्पा मारल्या, गप्पांपेक्षा मी म्हणेन की मार्गदर्शन केलं, यातून बऱ्याच महिलांच्या ज्या काही शंका असतील त्याचं निरसन झालं असेल असं आपण म्हणायला काही हरकत नाही. आज आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि ही सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार, धन्यवाद.
0: आणि छान, मलाही छान वाटलं. तुमच्या सगळ्यांच्या कार्याला ज्या अनेक शुभेच्छा आहेत आणि धन्यवाद मला बोलवल्याबद्दल.
1: गेल्या काही दिवसांपूर्वी ज्ञानप्रबोधिनी पुणे, सेवा हॉस्पिटल नाशिक आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने 150 महिलांची सर्वाइकल कॅन्सर टेस्ट करण्यात आली. आणि ह्या सगळ्याचं नेमकं कारण काय होतं आणि या मागचा उद्देश ह्या सगळ्याच विषयी प्रकाश टाकण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित होत्या नाशिकच्या सेवा हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर निलिमा कुलकर्णी, ज्या स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ आहेत. तर कार्यक्रमात वेळ झाली आता इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

bu.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नॅशनल.
2: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू, जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: नमस्कार, मी अभेद शौनक अभिषेकी. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: अगं हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
2: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
1: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणी, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
2: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी.
1: वडनेरे सराफ,
2: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत औलाद या चित्रपटामधलं मोहम्मद अजीज यांनी गायलेलं SH बिहारी यांचं गीत. संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन,
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात, लता मंगेशकर यांनी गायलेलं अनुराग या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत दिला

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या
2: क्रमांकावर. यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. दिल आशियाना है या चित्रपटामधलं.

0: दिल आशियाना है या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकलं. संगीत होतं आनंद मिलिंद यांचं.
1: नमस्कार, मी राहुल देशपांडे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.
0: मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार सचिन देव बर्मन, चित्रपट आराधना.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
3: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
2: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
3: आणि मजुरीत 50% सूट.
2: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
4: बेटा ह्या चित्रपटामधलं देव कोहली यांचं गीत. स्वर आहे विपिन सचदेव आणि अनुराधा पौडवाल यांचं. संगीतकार आनंद मिलिंद.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
3: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
2: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
3: वडनेरे सराफ,
2: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अगं हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
1: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
0: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
1: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी.
0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
2: अकेली है.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे गा।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: नमस्कार, मी संदेश कुलकर्णी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा.

साहित्यासाठी जरूर संपर्क साधा. एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, केबीटी सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98584520 आणि 98349 52278.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे। राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने। त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत। अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर।

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. नमस्कार, 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या चौरवरीत आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळचे 7 वाजलेत. रूपरेषानंतर आपण ऐकणार आहात शुभंकर होते आणि स्तोत्र, आणि त्यानंतर संध्याकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा. त्यानंतर गाणी मनामनातली हा कार्यक्रम, संवादक श्याम कुलकर्णी. 9 बाळू ऑन एअर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण सादर करते राजेश आहेर. रात्री 10 हमराज हा कार्यक्रम सादर करते संतोष पाटील. रात्री 10:30 ते 4:00 हिंदी चित्रपट संगीत, 4:00 आपण भक्तिगीतांनी सुरुवात करणार आहोत. 6:05 गोंदवलेकर महाराजांचे विचार सादर करते दत्ता सरदेशमुख. 6:10 भक्ती संगीत, 6:30 दासबोधाचं निरूपण सादर करते पद्मकर देशपांडे. 6:35 प्रभात विश्व सादर करते ऋषिकेश आयाचित. 7:00 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल. श्रोते हो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 64। जय

श्रोते हो, प्रपंची माणसाला मार्गदर्शन करून त्याच्यामध्ये भगवंतासंबंधी जिज्ञासा निर्माण करून परमेश्वर प्राप्तीच्या मार्गाकडे त्याला नेण्यासाठी मनाला केलेला उपदेश हेच मनाच्या श्लोकांचे उद्दिष्ट आहे. मागील 5-6 श्लोकांमध्ये आपण माणसाने निष्फळ वादविवादाच्या भोवऱ्यात न अडकता आपली प्रगती करून घेतली पाहिजे याबद्दलचा आग्रह श्री समर्थ करताना दिसतात. श्रोते हो, आजच्या या श्लोकामध्ये समर्थांनी विकारांच्या अधीन झाल्यास प्रपंची माणसाची काय दुःस्थिती होते याचे वर्णन केले आहे. जो अति अज्ञानी असतो त्याची बुद्धी स्थिर राहत नाही. जो अति काम लंपट असतो त्याच्या अंतःकरणात भगवंत ठरत नाही. जो अति लोभी असतो त्याचे मन कधी स्वस्थ राहत नाही, भरत नाही. थोडक्यात काय तर जो अति भोगी असतो तो सदैव लाचारच असतो. श्रोते हो, मानवी जीवनात व्यक्तिगत आणि सामाजिक अंगांचा समतोल राखण्यासाठी माणसाने वासना तृप्तीमध्ये सुवर्ण मध्य साधला पाहिजे. कामवासना भोगणे गैर नाही, परंतु ती अमर्याद भोगणे मात्र पाप आहे. आपापले प्रारब्ध घेऊन मानवी जन्माला आल्यानंतर इच्छा होणे, वासना होणे स्वाभाविकच आहे. काही इच्छा या श्रेष्ठ दर्जाच्या असतात तर काही इच्छा या कनिष्ठ दर्जाच्या असतात. आनंद वनभुवनी ही समर्थांची इच्छा अत्यंत उदात्त आहे. जे खळांची व्यंकटी सांडो ही ज्ञानदेवांची उदात्त इच्छाच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, बुडते हे जन न देखवे डोळा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मेघवृष्टीने करावा उपदेश. मेघातून जसा पाऊस पडतो अशा प्रकारे सगळ्यांना उपदेश करावा. श्रोते हो, अति लोभ असणे हे रजोगुणांचे लक्षण आहे. जीव म्हणून मृत्यूलोकात जो जन्माला आला तो त्रिगुणी असणारच आहे. त्यातील रजोगुण म्हणजेच लोभ आहे. मग हा लोभ हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करावा. अतिलोभ पूर्ण होणे शक्य नाही, त्यामुळे मग मन क्रोधित होते, चित्त क्षुब्ध होते आणि साधनेमध्ये खंड पडतो. जो विषयांकरता अति आसक्त असेल, अजून पाहिजे अजून पाहिजे आणखी पाहिजे अशी सतत वृत्ती असेल, त्याचे दैन्य कधी संपणारच नाही. तो दीनवाणा होऊनच राहील.

0: हीयते, अर्थात विषयाचे चिंतन करणारे चित्त विषयातच रमते आणि हरीचे चिंतन करणारे चित्त हरी रूपीच लीन होते असे भागवतात म्हटले आहे. विषय आणि हरी म्हणजेच काम आणि राम एका चित्तात राहणे शक्य नाही. म्हणून अतिविषयी माणसाचे जिणे हे दैन्यवाणेच असते. म्हणून श्रोते हो समर्थ म्हणतात, विषय वासना मोडे तो एक सुखी. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो आजच्या श्लोकाच्या निरूपणाचे लेखन समर्थ भक्त स्नेहलताई धोपावकर यांनी केले होते.
2: श्रोते हो याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: अधिकमासे कृतं पुण्यं अक्षयं भवति सर्वदा।
1: हो लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार। चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात।
0: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणी, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही।
1: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी।
0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: नमस्कार नाशिककर, मी सुनील बर्वे बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याज दर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याज दर 8.5%,
0: मुदत 1 वर्ष.

0: विश्व
1: टाइम चेक रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार श्रोतेहो, रेडिओ विश्वास कम्युनिटी रेडिओ 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: श्रोतेहो, मी श्याम कुलकर्णी जत जिल्हा सांगली इथून आपणाशी बोलतोय।
2: श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत। कार्यक्रमाची सुरुवात करूयात चिमणी पाखरं या चित्रपटातील गीतानं। गीतरचना आहे जगदीश खेबुळकर यांची, संगीतकार आहेत अच्युत ठाकूर आणि स्वर सुरेश वाडकर यांचा।

श्रोते हो चित्रपट संगीत या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या सुरातील आणखीन एक गीत. गीतरचना आहे कवी सुधांशी यांची, संगीतकार आहेत अशोक पत्की आणि चित्रपट राजानं वाजवला बाजा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीत कार्यक्रमात। यानंतर ऐकूयात सुधीर फडके यांच्या स्वरातील ग दी माडगुळकर यांची भक्तिरचना। संगीतकार आहेत सुधीर फडके आणि चित्रपट गुरुकिल्ली।

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अनुराधा पोडवाल आणि अजित कडकडे यांच्या स्वरातील हे गीत.

श्रोते हो मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरातील आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातील जगदीश खेबोडकर यांची भक्तिरचना. संगीतकार आहेत सुधीर.

श्रोते हो जगदीश खेबडकर यांच्या या गीत रचनेबरोबरच मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. आज या कार्यक्रमात सुरेश वाडकर, सुधीर फडके, अजित कडकडे, अनुराधा पोडवाल आणि आशा भोसले यांच्या स्वरातील काही भक्तिरचना आपण ऐकल्यात. हा कार्यक्रम आपणासाठी सादर केला श्याम कुलकर्णी यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: आशिक आवारा या चित्रपटामधला आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूया साधना सरगम यांच्या स्वरात. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन,
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. गीतकार राजेंद्र कृष्ण, संगीतकार मदन मोहन, आणि हे गीत आहे चाचा जिंदाबाद या चित्रपटामधलं.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: आरपार या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत ऐकूयात गीता दत्त यांच्या स्वरात, संगीतकार ओ पी नय्यर.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
4: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत हीरा देवी मिश्रा यांचं गीत गमन या चित्रपटामधलं. हे गीत आहे शेहरे यार यांचं, संगीतकार जयदेव.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: भूपेंद्र सिंग यांच्या आवाजात गुलजार यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत, थोडीशी बेवफाई या चित्रपटामधलं. आणि या गीताला संगीत आहे खय्याम यांचं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: डिस्को डान्सर या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात। अंजान यांची शब्दरचना, बप्पी लहरे यांचं संगीत। आणि हे गीत आपण ऐकणार आहोत पार्वती खान यांच्या आवाजात।

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: राम राम मंडळी. मी डॉक्टर राजेश नामदेव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू. बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ नाशिक आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी डाऊनलोड करा रेडिओ विश्वास 90.8 हे ऍप. मंडळी, मागच्या आठवड्यात आपण एसटीचे ऑफिसमध्ये बसून काम करणारे लोकांशी, ऑफिसरशी बोललो आणि आज आपण बोलणार आहोत एसटी मधल्या कलाकारांबद्दल आणि कलाकारांशी. आपल्याला एसटी मध्ये प्रवास करताना हे माहितीच नसतं की हा एसटी ड्रायव्हर एक माणूस आहे, कंडक्टर एक माणूस आहे, तो डेपोमध्ये अनाउन्समेंट करणारा माणूस आहे. ते दिवसभर काम करून वैतागलेले असतात, कधी कधी चिडून बोलतात, कधी कधी बोलत नाही, कधी कधी फोन उचलत नाही. त्यांनाही माफ करणं गरजेचं आहे, कारण शेवटी तेही थकलेले असतात. आणि तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा, आमची कधी कधी फोन उचलत जा, कधी कधी आम्हाला रागवलं तरी जा, पण प्रेमाने बोलत जा. तर हे लोक एवढं स्ट्रेसफुल जॉब करतात, मंडळी विचार करा, एवढे रोज प्रवास करायचा, कितक्या लोकांना सामना द्यायचा, चित्रविचित्र लोक भेटतात, खूप कमी प्रेमाने बोलणारे लोक असतील, रोज बाहेरचं खाणं पिणं, 10-10 तासाची ड्युटी, 9-9 तास गाड्या चालवायच्या, 9-9 तास गाड्या चालवल्यानंतर तिथंच राहायचं, मग पुन्हा परत यायचं, फॅमिली लाईफ डिस्टर्ब, एवढं करून सुद्धा हे लोक आपली कला जोपासतात. नुकतंच त्यांचं नाशिकमध्ये राज्य एसटी महामंडळ नाटकाची स्पर्धा झाली, त्या मी बघितल्या. आणि त्याच्यानंतर मी या सगळ्या कलाकारांना बोलवलंय. आज आपल्याबरोबर एसटीतले सगळे कलाकार आहेत, आपण त्यांच्याकडनं त्यांच्याबद्दल बोलूया. सगळ्यात पहिले संगीता. संगीता, मला एक सांग, एसटी महामंडळात तू काम करतेस इतकी वर्ष आता आणि आज तू रिटायर सुद्धा होतेस,
1: हो,
0: किती वर्षाची सर्व्हिस झाली?
1: माझी 31 वर्ष पूर्ण होती आहे सर्व्हिस.
0: कसं वाटतंय शेवटचा दिवस?
1: खूप छान.
0: दुःख होत आहे?
1: हा, ही संमिश्र भावना असते शेवटी. एक, आता आपण फ्री होतोय याचा आनंद, आणि आयुष्यभर ज्या ठिकाणी आपण काम केलं, आपला जास्तीत जास्त वेळ घालवला, तिथून आता आपण बाहेर पडणार आहोत, उद्यापासून इथे परत यायचं नाहीये, हे जे एक भावना असते त्याच्यामुळे आनंद आणि दुःख असं दोघांचं एक संमिश्र असं एक आतून जाणवत असत.
0: नाही, कसा होता अनुभव हा 34-35 वर्षाचा?
1: खूपच छान. ऍक्च्युली ना, बऱ्याच ठिकाणी असं असतं की म्हणजे डॉक्टर आहे, त्यांचा मुलगा डॉक्टर, तसं माझे वडील सुद्धा एसटीत होते आणि बरेच जण आहेत एसटीत.
0: नाशिकचीच?
1: हो.
0: संगीता पवार.
1: पवार.
0: आणि लग्नानंतर फुके?
1: फुके, ते नागपूर.
0: ओके.
1: सो म्हणून मग मी नावच सांगताना संगीता पवार फुके सांगते, कारण की दोन्ही परिवारांचं योगदान आहे. तर अशा पद्धतीने ती एक संमिश्र भावना असते रिटायरमेंटच्या दिवसात.
0: मग नाशिक व्यतिरिक्त कुठे कुठे ड्युटी होती?
1: मी लागले मुळात तीच मुंबई, मुंबई प्रदेश, आणि तिथून मग पालघर डिव्हिजन मध्ये माझं अपॉइंटमेंट होती, नाला सुपरा डेपो.
0: म्हणजे तू मूळची मुंबईची?
1: नाही, मी जेव्हा लागले तेव्हा पप्पांची बदली तिथे होती, म्हणून मग तिकडनं मी तो फॉर्म भरलेला आणि तिथे लागले. ऍक्च्युली माहितीच नव्हतं पप्पांना सुद्धा मी एसटीतच नोकरी करायचं आहे. मी आयएसची तयारी करत होते आणि असंच झाडता झाडता फॉर्म दिसला आणि सहज भरला आणि कॉल आला आणि एसटीत प्रारब्ध म्हणतात ते तसं असतं, ते तिकडे घेऊन आलं आणि युपीएससी बाजूला राहिलं.
0: बरं, मग नाटकाशी कधी संबंध आला? आता तू एसटीमध्ये नाटक किती वर्षापासून करतेस आणि का करतेस?
1: हा, का करते त्याचं पहिला उत्तर देते. तो विषय असा आहे की नाटकाची अगदीच शाळा कॉलेजमध्ये असल्यापासून आवड. मुळात माझे वडील सुद्धा एसटीत असताना ते सुद्धा नाटक करायचे, म्हणजे हे एक वंश परंपरेने चालत आलेलाही भाग आहे, ते रक्तातच आहे नाटक कला सगळ्या. आणि मग इतर ठिकाणी तर नाही संधी तशी मिळाली, त्या त्या ठिकाणी बंद होतं, पण नाशिकला आल्यानंतर आणि तेही 2018-19 जे नाटक झालं त्याच्यात आम्ही मधल्या काळात नाशिकची नाटकं बंद होती, त्यात आम्ही आपले अविनाश चिटणीसांचं नाटक सादर केलं, अपूर्णांक म्हणून त्यांचं जे नाटक आहे, त्याला ते पण आले होते स्वतः आमचं प्रॅक्टिस सुरू असताना बघायला आणि ते खूप छान झालं. त्यानंतर एक वर्ष
0: काय केलं होतं
1: त्यात? मी डॉक्टरची भूमिका केली होती आणि सहाय्यक दिग्दर्शक होते. त्यानंतरच्या पुढच्या वर्षी अखेरचा सवाल आम्ही आपले कानिटकर सरांचं घेतलं आणि मग त्यानंतर पुढची सलग 3 वर्ष, मध्ये कोविडमुळे 2 वर्ष बंद होतं आणि सलग 3 वर्ष मग मी स्वतः नाटक लिहिते, तेच नाटक आम्ही घेतो एसटी महामंडळासाठी.
0: ग्रेट ग्रेट ग्रेट, मला खूप कौतुक वाटतं, मनापासून सांगतो. मॅडम, तुमचं नाव काय?
2: मी प्रतीक्षा तुषार देशपांडे.
0: नमस्कार.
2: नमस्कार.
0: तू किती वर्षापासून एसटीत आहेस?
2: मला आता 7 वर्ष होत आहेत.
0: तुझी ड्युटी काय इथं आता?
2: मी आता डिव्हिजन ऑफिसला आहे, मेन जे आमचं कार्यालय आहे नाशिक डिव्हिजनचं.
0: तू नाशिकची आहेस का? ट्रान्सफर होऊन आली?
2: नाही, ट्रान्सफर पण नाही झाले आणि मी नाशिकची पण नाहीये. मी मुळात जॉईनच नाशिक डिव्हिजनला झाले, आणि मी मूळची आहे धुळे जिल्ह्यातली.
0: ओके, तुझी ड्युटी काय असते मग?
2: आमचं क्लिरिकल वर्क आहे सगळं.
0: ओके, आणि मग जॉब आवर्स किती कधीचे असतात?
2: 8 तास.
0: शिफ्ट असते?
2: नाही, शिफ्ट नाहीये, 8 तास असतात. सकाळी 10 ऑफिस असतं, संध्याकाळी 5:45 पर्यंत.
0: आणि मग एज्युकेशन कुठे केलंस, काय केलंस?
2: आमच्या गावाकडेच नंदुरबारी.
0: काय केलंस?
2: माझं बीए झालंय, प्लस डीएड पण झालंय, एमए पण झालंय.
0: वा वा.
2: आणि टायपिंग तर आहेच आणि शॉर्ट हँड पण झालंय.
0: व्हेरी गुड, व्हेरी गुड. मग नाटक करावं असं कधी वाटलं आणि शाळेत नाटक वगैरे केलेले?
2: शाळेत नाही मला तशी संधी मिळाली, पण लहानपणापासूनच डान्स प्रोग्राम असायचे, गॅदरिंग्स असायच्या, प्रत्येक प्रोग्राम मध्ये मी पार्टिसिपेट करत होते. मग तिथून मला ती स्टेजची आवड
0: होती.
2: हा, तिथून मला स्टेजची आवड होतीच आणि मग तिथूनच सुरुवात झालेली. पण नाटक मी पहिल्यांदा इष्टीतलंच केलं.
0: पहिलं कधी केलंस?
2: मी 2 वर्षापूर्वी.
0: कसा होता अनुभव?
2: खूप छान, खूप मस्त. मॅडमांनी खूप सपोर्ट केला होता त्यावेळेला. ऍक्च्युली जे काही मी शिकले, नाटक काय असतं, कसं करायचं, असं प्रेझेंट काय होतो नाटकात, पवार मॅडमांनी आम्हाला ते खूप चांगल्या पद्धतीने.
0: नाही पण संगीत तुझं कौतुकास्पद आहे, इतकी पॉझिटिव्हली तू सगळं हँडल करतेस. मी त्या 4-5 दिवसात ते पाहिलं, शाबाशी. पण आता तू आज रिटायर होते तर सगळ्यांना वाईट वाटणार मग.
2: खूपच
0: खरं
2: आम्हाला प्रश्न पडलाय की पुढे आम्हाला कसं.
0: पण तुमचे मागच्या आठवड्यात तुमचे जे ऑफिसर आले होते ते म्हणे सिंहस्थासाठी आता सगळ्यांना आम्ही एक्सटेन्शन देतोय, तुला एक्सटेन्शन मिळणार.
3: नक्की,
0: तुला गुड न्यूज देतो, मला पेढे घेऊन ये, तुला एक्सटेन्शन देतोय. यावेळेस कोणतं नाटक केलं होतं, कस काय कॅरेक्टर होतं?
2: ह्यावेळेला आमचं नाटक होतं आश्रित म्हणून, आणि माझी मनूची भूमिका होती मुलगी म्हणून.
0: घरच्यांचा सपोर्ट आहे नाटकाला? तुम्ही मला एक सांग, तुम्ही कस काय मॅनेज करतात जॉब आणि हे?
2: तारेवरची कसरत असते मुळात ती. खूपच मॅनेज करावं
1: लागतं, सवडणी काढावी लागते असं आहे.
0: आणि रिहर्सल टायमिंग?
1: नाही, आता आम्हाला नाटक जेव्हा होणार असतं त्याच्या 8-10 दिवस आधी फुल टाइम देतात प्रॅक्टिसला. पण आफ्टर, त्याच्या आधी मात्र मग आम्ही आपलं ऑफिस संपलं की सायंकाळी 1-2 तास भेटायचं आणि प्रॅक्टिस करायचं.
0: व्हेरी गुड, व्हेरी गुड. शाबाश. राम राम मॅडम.
2: राम राम.
0: हिरोईनचं काम केलं होतं की काय? मॅडम लय सुंदर आहेत बरं का मंडळी, तुम्हाला रेडिओवर दिसणार नाही म्हणून आधीच सांगून ठेवतो. बरं, मला एक सांग, तू कुठली आहेस?
2: मी नगरची, अहिल्याबाई नगर.
0: वा वा वा. मग एज्युकेशन वगैरे सगळं तिकडे?
2: सर्व तिकडे झालं, म्हणजे 12वी पर्यंत शिक्षण तिकडे झालं. 12वी नंतर मग पुढचं शिक्षण मी इथे नाशिक मध्ये गेलं.
0: काय केलं एज्युकेशन?
2: MBA झालंय माझं.
0: वा, म्हणजे एसटी मध्ये लय भारी भारी.
2: ते लग्नानंतर
0: डॉक्टर संगीता फुके ही एमए झालेली आणि तू हे. बर, तुझा नाटकाशी संबंध कधी आला?
2: 2 वर्षापूर्वीच मॅडम मुळेच. मॅडम असे निवडून निवडून घेतात ती. मॅडम अशा, म्हणजे त्यांना जे कॅरेक्टर पाहिजे त्यानुसार असे येऊन निवडून निवडून घेऊन जातात ऑफिस मधून.
0: स्टेजवर काहीच
2: नाही, खूप खूप आवड होती मला स्टेजची.
0: तू केलेली स्टेजवर गेलेली आहेस?
2: हो, 12वी पर्यंत म्हणजे कॉलेजला असेपर्यंत, म्हणजे 3री-4थी पासून ते 12वी पर्यंत स्टेज शो भरपूर केलेत.
0: ऍज अन
2: कॉलेज, हो, डान्सर म्हणून.
0: ऍक्टिंग कधी केली?
2: ऍक्टिंग नाही केलेली कधी, पण मग मॅडम मुळे ती पण डेअरिंग आली थोडीफार.
0: नाही, पहिल्यांदा स्टेजवर लोकांसमोर गेले तेव्हा भीती नाही वाटली?
2: नाही वाटली, कारण स्टेजची सवय होतीच थोडीफार, त्यामुळे नाही वाटली.
0: कसा अनुभव होता पहिल्यांदा?
2: थोडं 2-4 दिवस भीती वाटली, कारण सगळं नवीन होतं. पण मॅडमनी पाठांतराचा होता विषय, तेच वाटायचं का पाठांतर होईल का नाही. पण ज्यावेळी रन थ्रू करतो, म्हणजे समोर आपण हे विषय समजून घेऊन करतो, त्यावेळी पाठांतराचा विषय येत नाही, ते समजून जातं, म्हणजे आपल्याला काय पुढे बोलायचंय ते.
0: म्हणजे एक एक ऍक्ट्रेस तयार होते. व्हेरी गुड, शाबाश. तुझं काय नाव?
4: माझं नाव तृप्ती सोमेश्वरगिरी.
0: बरं, ह्या एवढं पेपर वर लिहून आणलं ते का बरं आणलंस? स्वतःवर विश्वास नाही का? पाठांतर कमी आहे का तुझं?
4: नाही, विश्वास खूप होता, पण ही पहिली वेळ आहे.
0: विश्वास खूप होता पण रेडिओ विश्वासवर विश्वास दाडगा करायला गेलीस. बरं, मला एक सांग, तू कुठली आहेस?
4: मी नाशिकचीच.
0: तू सगळ्यात यंग दिसते मला. आहेस ना का? मेकअप आहे. बर, मला सांग तू किती वर्षापासून स्टेज मध्ये?
4: मला 13 वर्ष झाले.
0: काय बोलते, चांगला मेकअप करतेस ग. बर, तुझं एज्युकेशन?
4: माझं MCOM झालंय.
0: आपले सगळे मास्टर आहेत तिथं. बर, तुझे शाळा वगैरे कोणची?
4: ऍक्च्युली मी माझं बालपण खेड्यात गेलेलं, पण मग तिकडे शिक्षणाची सोय नव्हती. पहिली 2री पर्यंत शिकली, त्यानंतर मग नाशिक मध्ये राहायला आलो आणि शिक्षण वगैरे इकडेच झालं.
0: कुठे कोणत्या शाळेत?
4: आनंद ऋषीजी नाशिक रोड.
0: ओके. कॉलेज?
4: बिटको कॉलेज नाशिक रोड.
0: ओके. मग एसटीत मध्ये जॉब का निवडलास तू? कारण काम मिळालं म्हणून?
4: नाही, मी वडिलांच्या जागेवर लागले अनुकंपा.
0: ओके ओके. तुझी इच्छा होती? मी हा प्रश्न काय विचार का, तू एमबीए झालीस तू म्हटली, मग त्याच्यानंतर एसटी ऑप्ट करायचं कारण काय? ओके, आय गॉट इट. कधी कधी जबाबदारीमुळे आपल्याला कॉम्प्रोमाइज करावे लागतात. नाटक शाळेत केले, कॉलेजमध्ये केले?
4: नाही, कधीच नाही. ऍक्च्युली आमच्या दिग्दर्शिका आणि लेखिका संगीता पवार फुके मॅडमने मला
0: सगळे खरं सांगा, मॅडमने काय तुम्हाला पार्टी देणार
4: आहे?
0: मॅडम आज रिटायर होत आहेत म्हणून तुम्ही त्यांना सेंड ऑफ म्हणून कौतुक करताय?
4: ऍक्च्युली त्यांनी संधी दिली म्हणून आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलो, नाहीतर कोण विचारतंय आम्हाला?
0: असं काही नाही, असं काही नाही. पण खरंच मला खूप कौतुक वाटतंय, खरंच सांगतो. चेष्टा नाहीये एवढा स्ट्रेसफुल जॉब करून, तेही पूर्ण धावपळ करून जॉब सांभाळून प्रॅक्टिस करणं आणि ते सादर करणं, चेष्टा खरंच चेष्टा नाही. तुझा अनुभव कसा होता यावेळेसचा?
4: खूपच छान होता. थोडं स्ट्रगल करावं लागलं म्हणजे ऑफिसचं काम आणि प्रॅक्टिस यामध्ये, पण अनुभव खूप चांगला.
0: आपल्याला आवडतं काम करायचं असेल तर तो स्ट्रगल नसतो, तो एक आनंद
4: आनंद असतो. खूप आनंद.
0: फॅमिलीचा सपोर्ट नाटकासाठी?
4: हो, 100%.
0: आले होते बघायला?
4: हो, आले.
0: आवडलं त्यांना?
4: हो, खूप.
0: नाही तर सरळ सांगायचं, ते संगीता पवार फुकेने खराब दिग्दर्शन, त्या सगळ्यांनी त्याच तिचंच कौतुक केलं.
4: मॅडमांचं तर केलं, कारण की त्यांनी स्वतः ती स्टोरी लिहिली आणि आम्हाला त्यामध्ये उतरवलं मॅडमांनी.
0: बरं, यावेळेस तुझं कॅरेक्टर काय होतं?
4: माझं एक सर्वसामान्य कुटुंबातलं एका लहान मुलीचं कॅरेक्टर होतं, जी की लिव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय घेते आणि सर्वसामान्य आई वडील असल्यामुळे त्यांना त्याचा फार धक्का बसतो, त्याचा आघात होतो, त्यावर आहे.
0: वा, संगीत छान सब्जेक्ट होता का? शाबास, एन्जॉय केलंस करताना?
4: खूप खूप.
0: व्हेरी गुड. नेक्स्ट, तुझं काय नाव?
3: नमस्कार, मी प्रशांत सुभाष सोनवणे.
0: नमस्कार. तू काय अनाउन्सर वगैरे का?
3: नाही, प्रयत्न करतोय.
0: का हिरोचा रोल करतो? आवाजाला लगेच बेस आवला बघ. नमस्कार, मला असं वाटतं ज्याला माझा आवाज कमी पडतोय का. बर, तू काय जॉब करतोय एसटी मध्ये?
3: मी वर्कशॉपला इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतो.
0: ओके, क्या बात आहे. आणि तुझं एज्युकेशन काय झालंय?
3: तसं माझं बीए बीएड झालेलं.
0: काय बोलतो, टेक्निकल जॉब कसा करतोयस?
3: 2012-13 पासून शिक्षक भरती नाही तर एमपीएससी यूपीएससी ट्राय करत होतो आणि त्यात एसटी महामंडळाची ऍड आली आणि ती एक्झाम देऊन मी.
0: प्रमोशन पण होत असतील ना?
3: हो, चालू.
0: तू वर्कशॉप मध्ये ऑफिस लाईन मध्ये पण जाऊ शकतो कन्सिडरिंग युअर एज्युकेशन?
3: नाही, आमच्यात फॅकल्टी वेगवेगळी आहे, ऑफिस स्टाफ वेगळा, मेकॅनिक वेगळं.
0: पण इंटरनल तुमच्या परीक्षा असतील ना?
3: हो, परीक्षा असतात. हो, प्रमोशनच्या. हो, मी दिल्यात. तर मी प्रमोशनवरच असिस्टंट आर्ट म्हणून इलेक्ट्रिशियन.
0: काय काय काय?
3: असिस्टंट आर्ट म्हणून.
0: असिस्टंट
3: आर्ट?
0: आर्ट म्हणजे तो प्रोफाईल काय करायचं असतं तुला? माझा जॉब काय असतो?
3: आमच्या
0: मग 24 hours ड्युटी असेल ना?
3: नाही, 8 तास शिफ्ट असते.
0: पण म्हणजे तेच ना,
3: पण मी आता
0: डिव्हिजन मॅनेज कसं करतोस मग नाटक आणि जर शिफ्टची ड्युटी आहे तर?
3: आवड असल्यानंतर
0: तेवढी फ्लेक्सिबिलिटी देते?
3: हा, थोडीफार देते. आवड असल्यानंतर सवड तर मिळते, तशी आवड फार होती. आणि पवार मॅडमनी मला संधी दिली.
0: आणि पवार मॅडम सांगायचं, मॅडमला आज काही मोठा अवॉर्डच द्यायला पाहिजे रिटायरमेंटला.
3: नाही, कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, कारण आहेच त्या पात्र त्यासाठी, म्हणून सगळेजण बोलतायत त्यांच्याबद्दल. तर त्यांच्यामुळे आम्हाला संधी मिळते.
0: मी बघतोय संगीता पवार मॅडम रडता की नाही आता थोड्या वेळात.
3: ऍक्च्युअली मी नेपथ्य म्हणून फॉर्म भरलेला आणि म्हटलं कलाकार म्हणून मला संधी मिळती नाही मिळते.
0: पहिला रोल होता?
3: नाही, मी गेल्या 3 वर्षापासून करतोय.
0: ओके.
3: परंतु सुरुवातीला मी पहिल्यांदी नेपथ्य म्हणून, कारण कलाकार म्हणून लगेच आपल्याला एक्सेप्ट करता नाही करता. पण मॅडमनी ते बघितलं. मी कॉलेजमध्ये तर केलेलं बीएडला असताना.
0: बेस लावून आवाज बोलावला असेल तर मॅडम अरे आवाज.
3: नाही, तसं नाही. तर मी कॉलेजला असताना पथनाट्य वगैरे केलेले.
0: व्हेरी गुड.
3: तर
0: तू नाशिकचा असेस?
3: मी निफाडचा आहे.
0: ओके, म्हणजे नाशिकच झालं.
3: हो,
0: पण कॉलेज निफाडलाच होतं का नाशिकला?
3: हो, निफाड कॉलेज.
0: ओके. आणि स्टेजवर नाही काम केलं, पथनाट्यच केलंय?
3: हा, कॉलेजांमध्ये स्टेजवरती.
0: व्हेरी गुड यार. या वर्षाचं काय कॅरेक्टर होतं?
3: माझं आश्रित मध्ये विनयची भूमिका होती.
0: हा, थोडस डिटेल सांगतोस का, काय हरकत असेल तुझी?
3: जावयाची भूमिका होती आश्रित म्हणून. आईला 3 मुले असतात, मुलीचे वडील एक्सपायर होतात, आई एकटी पडते. मग आईला आश्रय देण्यासाठी तिची दोन नंबरची मुलगी मनू ती पुढाकार घेते आणि मनूचा मिस्टर म्हणून माझा रोल होता.
0: एन्जॉय केला?
3: नक्कीच.
0: मित्रा तुझं काय नाव?
5: नमस्कार, मी प्रमोद देवीदास सावळे.
0: काय डिपार्टमेंट?
5: मी एसटी महामंडळात 2004 पासून जॉईंट आहे, तर मला 21 वर्ष पूर्ण झाले आता कालच.
0: तर वा
5: एसटी महामंडळात आरटे वेल्डर म्हणून काम करतो.
0: वा वा. आणि नाटकात काय काम केलंस?
5: नाटकात मी वकिलाची भूमिका केली.
0: वा वा वा. आणि तुझा

0: एज्युकेशन वगैरे कुठलं आहे? तू नाशिकचा आहेस?
1: मी ऍक्च्युली धुळेचा आहे.
0: ओके,
1: धुळ्यात.
0: म्हणजे आता तू ट्रान्सफर होऊन नाशिक मध्ये आलायस?
1: नाही, लागलो मी नाशिकलाच. वडील माझे इथेला होते.
0: ओके.
1: वडील मग इथेच शिक्षण झालं, इथेच लागलो, लहानाचा इथेच मोठं झालो.
0: आणि मग शाळेमध्ये कधी नाटकात काम केलंयस?
1: हो, शाळेत 2-3 नाटकात काम केलंय.
0: यावेळेस तुमचा प्रयोग कुठे होता?
1: यावेळेस सांगलीला प्रयोग होता आमचा.
0: मग इथून सांगलीला नाटक करायला जायचं, काय ती मजा असते.
1: खूप छान, खूप छान.
0: कसा होता अनुभव?
1: खूप छान. जाता येता आम्ही खूप एन्जॉय केला.
2: आम्हाला वर्षभरासाठी ती
0: एनर्जी
2: मिळते.
0: संगीता, एवढी तू टीम गोळा केलीस, किरकोळ गोष्ट नाहीये ते. लिहायचंही, दिग्दर्शनही करायचं, यांचे सगळ्यांचे फॅमिली, त्यांचे जॉब्स सगळे मॅनेज करायचे. पुन्हा तू ऑफिसर आहेस, तुला ऑफिशियल पण परमिशन घ्यायच्या. एवढं सगळं मॅनेज करताना कशाला ही धावपळ करावी, कशाला? असं नाही वाटत कधी का? खूप एन्जॉय करतेस?
3: नाही, तसं वाटत नाही. मनापासून आवड आहे म्हणून मी खरंच एन्जॉय करते. आणि मला असं वाटतं ना की आमचं खर तर काम असं आता आहेत, हे ऑफिस स्टाफ आणि वर्कशॉप मधले आहेत. टीम मध्ये बाकी कंडक्टर्स, ड्रायव्हर्स हे पण आहेत. येस. आणि ते लोक सुद्धा त्यांची ड्युटी मॅनेज करून खूप छान हे करतात. पण आता ह्या एकदम कमी कालावधीमध्ये त्यांना सगळ्यांना इथे ते सगळे जिकडे तिकडे आपल्या ड्युटीवर आहेत, तर त्यांना नाही मला इथे बोलावता आलं. जे ऑफिस स्टाफ आणि वर्कशॉप नाशिकमध्ये बेस्ट आहेत त्यांनाच मी बोलावू शकले. आणि
0: नाटकात किती ऍक्टर्स होते?
3: टोटल आमची 20 जणांची टीम होती. 14-15 भूमिका होत्या, 3 नेपथ्य आणि 1 म्युझिक, 1 लाईट. सो असं 14 भूमिका, 1 दिग्दर्शक, 2 हे असं. पण आमची टीम जी आहे ना, की असं नाहीये की आता हे दिग्दर्शक हे नेपथ्य करतात, प्रमोददा ते आणि एक किशोरदादा म्हणून आहे, ते दोघं जण. आणि त्यांच्यासोबत आधी अजून योगेश दादा असायचे, तिघ नेपथ्यात A1 म्हणजे वर्कशॉपलाच आहेत ना ते. त्यामुळे आपण नेपथ्याचा एक सांगितलं माझं टीम की हे असं असं आहे, स्क्रिप्ट दिली की नेपथ्य स्वतः छान तयार करणार असं ते. तर ही जी टीम आहे ना, मला असं वाटतं की ज्याच्याकडे जी कला आहे त्याला तीच संधी मिळावी. तर माझी नजर असं शोधतच असते की अरे यार हे नाही बरं का, हे आत फिट होईल. आता प्रशांत म्हणाला मगाशी की मी नेपथ्यासाठी आलो होतो, पण त्याच वेळेस माझा एक जो ऍक्टर होता तो म्हणाला माझी इंजिनिअरिंगची परीक्षा आहे, काय करू, पेपर देऊ की नाटक करू. मी त्याला म्हटलं नाटकं दरवर्षी होतील, तू जा चुपचाप परीक्षेला.
0: व्हेरी गुड.
3: तो परीक्षेला गेल्यावर मग ती जागा कोणी भरून काढायची, तर माझ्या प्रमोदाने ह्याला घेऊन आले होते. मी त्याला म्हटलं प्रमोदा मला त्या मुलाचा नंबर द्या. त्याच्याशी बोलले तू भूमिका केली नाही, म्हटलं करशील तू, ये. आणि त्याने केली आणि या वर्षी त्याला आता अवॉर्ड आहे अभिनयाचं.
0: ग्रेट, ग्रेट.
3: म्हणजे हे.
0: आणि मग तू लिहिणं कधी सुरू केलंस?
3: मग मी लिहिते कॉलेजच्या काळापासूनच, पण मग त्यावेळेस नाटक वगैरे नव्हते लिहित. आणि मी हे पण आहे, फ्रीलान्सिंग करते, पत्रकार आहे. तर मग ती लिहिण्याची आहेच
0: वेगवेगळ्या,
3: न्यूजपेपर्सला वेगवेगळ्या लिहिते, ब्लॉग्स पण लिहिते. तर लिहिण्याची आवड होतीच, पण ती इकडे कन्व्हर्ट अशी झाली की अरे टीम तर खूप मोठी आहे, नाटकात एवढे कॅरेक्टर्स नाही, माझ्या ह्या लोकांना कशात टाकू मी. मग त्यापेक्षा मी यांना बघून यांच्यासाठीच लिहिते ना. सो असं गेले 3 वर्ष सलग सुरू आहे.
0: 3 नाटकं लिहून झाले तुझी?
3: हो, 3 नाटकं झाली. तिन्ही नाटकांना कामगारला लेखनाचं पारितोषिक आहे. बाकी इथे आमच्याकडे एसटी मध्ये नेपथ्याचं मिळालंय आम्हाला, त्याच्यानंतर ऍक्टिंग साठी मिळत आहेत भरपूर पारितोषिक अजून मिळून झालेली लिहिण्यासाठी. आणि 2 एकांकिका पण लिहिल्या, त्यांनाही पारितोषिक मिळाले.
0: मग आता रिटायर, पोस्ट रिटायरमेंट काय प्लॅन?
3: आता हा तर सगळ्यात मोठा विषय असणार आहे की ह्याच्यासाठी मला जास्त वेळ देता येईल. आणि बाहेरचे तर आहेतच आहे, पण माझे ह्या टीम मधले पण जे आहे त्यांच्यासोबत आम्ही बाहेर एकांकिका नाटक करत राहू.
0: आणि जॉब एक्सटेंड नाही करणार आहेस? ठरवलं नाही अजून.
3: ठरवलं नाही असा विषय नाहीये. जॉब एक्सटेन्शन जे आहे, तुम्ही ऑफिसर म्हणालात, पण मी वरिष्ठ लिपिक म्हणजे ऑफिसर आणि लिपिक यांच्या मधली ती पोस्ट आहे. सो दुवा तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे ते बरोबर आहे की मला ते मॅनेज करायला लागतं ऑफिसर्सकडे ह्यांची बाजू मांडायची, हे यांच्याकडे त्यांची बाजू, की अरे नाही नाही ते मधला एक हे असतो. आणि एक्सटेंड करायचं म्हटलं तर आमच्या त्या पोस्टसाठी फार काही आम्हाला गेन नाही आहे. म्हणजे आत्ता तुम्ही जितका विषय तो नाही आहे तसा पैसाच, पण फक्त 15,000 मला वाटतं काहीतरी, ज्याच्यात तुम्ही आज तुम्हाला 70-80,000 पगार असेल आणि तोच जॉब तुम्ही 15,000 करायचा, तर आर्थिकदृष्ट्या ते तसंही परवडत नाही. मग असं वाटतं की एक आवड पण आहे, तेवढ्याच वेळात मग आपण काहीतरी पोटा पाण्यासाठी तर पैसे लागणारच आहेत. तर मग कारण आमच्याकडे हे नाही आहे ना, पेन्शन आमची काही इतकी जास्त नाही आहे. सुरुवातच झालेली आहे 3-4-5 हजार अशी पेन्शन आहे. तर म्हणून दुसरं काही ना काही तर करावं लागणार आहे. तर मग हे पण करायचं आणि तेही करायचं, दोन्ही गोष्टी करायच्या.
0: पण आता सगळ्यांची इच्छा आहे असतीच, पुढच्या वर्षीचं नाटक बसवणार कोण?
3: खूप आमच्याकडे टॅलेंट्स आहेत तसे, यातलेच पुढे येतील लोक आहेत. आणि
0: नाही म्हणजे रिटायर्ड लोक
3: करू शकतात, करू शकतात. पण कसं असतं की माझं पर्सनली माझं असं म्हणणं आहे की त्या वेळेस, आता यावर्षी मी रिटायर होणार, आता मी केलं सगळं जे काय, मग पुढच्या वेळीला संधी मिळत
0: जाईल. व्हेरी गुड, शाबाशी. पण मग तू तयार केली
3: टीम? तर आमची खूप छान
0: डिरेक्शन मध्ये,
3: डिरेक्शन साठी सुद्धा
0: लिहून देऊ शकते,
3: डिरेक्शन साठी पण आहे आमच्याकडे. आता बरेच जण आलेले नाहीयेत, तर बरेच लोक केपेबल आहेत आमच्याकडे जे करू शकतो.
0: चला, विश यू बेस्ट विशेस फॉर युअर पोस्ट रिटायरमेंट.
3: येस, थँक्यू व्हेरी मच.
0: चला आता सगळ्यांना शेवटचा प्रश्न, पुढचे प्लॅन्स काय?
4: पुढचे प्लॅन्स असं अजून तरी प्रॉपर असे मी काही ठरवले नाहीयेत, पण तरी पण आहे जॉब जो चालू आहे त्याच्यात प्रमोशनने एक अधिकारी व्हायचंच असं माझं स्वप्न आहे.
0: व्हेरी गुड.
4: आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाटक, जी आपली आवड आहे ती जोपासायचीच शेवटपर्यंत, मग ती कशी मॅनेज करायची ती बघूयात.
0: आणि ट्रान्सफर पण होतच राहतात ना तुमच्या?
4: ट्रान्सफर शक्यतो नाहीच होत, जर आपण पोस्ट जर घेतली पुढे प्रमोशनने जर आले त्यावेळेला आपल्याला ट्रान्सफरचा विषय येतो, मग ते जर झालंच तर मग ते पुढे बघूयात.
0: चलो, बेस्ट विशेस.
4: थँक्यू.
0: तुझे काय प्लॅन्स?
3: माझे काय नाही, फक्त परीक्षा देत राहायच्या, पुढच्या पोस्ट घ्यायच्या, आणि प्लस त्याच्या पेक्षा जास्त ह्या गोष्टींमध्ये आवड आहे. हा, तर त्यात काही भेटलंच अजून चांगलं बाहेर. पण मॅडम,
0: परीक्षा किती वर्षांनी असतात?
3: आमच्या तसं आरटीएस झाल्यानंतर जेव्हा आपण परीक्षा निघाल पुढच्या, ते आम्ही देऊ शकतो.
0: मग
3: त्याच्यानुसार जशा जागा होतील ते आम्हाला भेटतात.
0: आणि कॉम्पिटिशन खूप असते का परीक्षांसाठी?
3: असत, कॉम्पिटिशन तर असतच.
0: ओके, व्हेरी गुड. तुझे काय प्लॅन्स?
4: मलाही आता
0: यावेळेस मुलगी होती, पुढच्या वेळेस आजी हो.
4: नक्कीच एसटी महामंडळाचा अधिकारी व्हायचं स्वप्न आहे.
0: क्या बात आहे, पहिलाच पाहिजे.
4: आणि नाटकामध्ये काम तर करणारच, ते नाही सोडणार.
0: एवढं एन्जॉय केलं सगळ्यांचे स्वप्न तेच, परीक्षा देऊन हे करायचे. तुझे काय प्लॅन्स?
2: परीक्षा तर देणार, प्रमोशन घेणार, परंतु सगळ्यात महत्वाचं मला जीवनाचा आनंद घेण्याचा आवड
0: आहे. क्या बात आहे मित्र, एकच नंबर.
2: मग ते
0: तुला तुझं पॅशन काय, काय काय आवडतं तुला जॉब आणि नाटका व्यतिरिक्त अजून काय आवडतं?
2: छंद जोपासायला आवडतं.
0: काय छंद?
2: ड्रॉइंगची आवड आहे मला.
0: ड्रॉइंग करतो?
2: शिकलायस? हो, माझं एलिमेंटरी इंटरमिजिएट, त्यात पण मी
0: परीक्षा देत राहू, त्याच्या त्याही परीक्षा दे. ग्रेट ग्रेट. आणि या व्यतिरिक्त?
2: आणि नाटक वगैरे ते तर
0: आहेच.
2: हॉबी झाली. हो.
0: स्पोर्ट्स बीट्स?
2: स्पोर्ट मध्ये जास्त नाही.
0: नाही, हे तुमच्यामध्ये कोणी स्पोर्ट्स मध्ये आहे?
2: हो आहे ना, प्रमोद आहे.
0: ही
2: पण आहे तृप्ती.
0: तृप्ती,
4: आय एम अ पॉवर लिफ्टर.
0: काय बोलतेस, पण तुझ्याकडे बघून पॉवर तर शून्य दिसते.
3: तसं वाटतं पण तसं नाही.
0: काय बोलते, किती स्नॅच किती मारते?
4: स्नॅच नाही, पॉवर लिफ्टिंग, कॉड बेंच आणि डेड लिफ्ट.
0: किती कितीचे?
4: डेड लिफ्ट 80 kg आहे.
0: काय बोलतेस. आणि चेस्ट?
4: चेस्ट 35.
0: वाव. आणि स्कॉट?
4: स्कॉट 75
0: मारतेस. ग्रेट यार. आणि तुमचे कॉम्पिटिशन होतात? मारलं मेडल?
4: नाही अजून नाही.
0: तुझा वेट ग्रुप कोणता आहे?
4: 45.
0: मंडळी 45 kg आणि 75 kg स्कॉट मारते पोरगी. ग्रेट ग्रेट, आय एम प्राऊड ऑफ यू.
2: बघून वाटत
0: नाही, खरंच आय एम प्राऊड ऑफ यू. ग्रेट यार, काय हिरे तुमच्याकडे. तुझे काय प्लॅन्स?
1: माझे आमचं नाटक तर कंटिन्यू चालूच राहणार. आणि
0: नाटक आता तुमच्यात निघणारच नाही रे, एकदा तुम्हाला. आणि काय माहितीये का, सगळ्यात महत्वाचं संगीतासारखी तुम्हाला मेंटर मिळाले, त्यामुळे
1: खूप छान
0: ती बाई इतकं स्वतः समरसून जगते, ते तिने तुम्हाला जगायला शिकवलं. नाटकाच्या तालमीमध्ये फक्त तुमचं नाटक बसत नाही, तुमचं आयुष्य सुद्धा घडत असतं इनडायरेक्टली.
1: खरंच खरंच.
0: आणि ते फक्त कंटिन्यू करा. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, तुम्ही महिन्यात एकदा ना तुमचे ऍक्टिंग सगळे पॉझिटिव्ह माइंडेड लोक आहे ना, महिन्यात एकदा भेटतच जा, कोणचं तरी नाटक एकत्र बघायला जात जा. आणि एक एक काहीतरी वाचायचं ठरवून घ्यायचं, आज हे नाटक वाचलं, आज हे नाटक वाचलं, आज हे नाटक वाचलं, पुढच्या 1 तारखेला हे नाटक सगळ्यांनी वाचून या. कोणीतरी तुमच्यातल्या एकाने ठरा की हे पात्र तू वाच, हे पात्र हे तू वाच. खूप इव्हॉल्व व्हाल. सॉरी मी तुला डिस्टर्ब केलं, तू काय म्हणत होतास?
1: काय नाही, अजून तर मला
0: म्हणजे माझ्यातलाही ऍक्टर मी थोडा थोडा तुमच्यामुळे जागवायचा प्रयत्न करतोय. हा,
1: मला क्रिकेटही खेळतोय मी, एसटी महामंडळाच्या टीम मध्ये मी जवळजवळ 10 वर्ष क्रिकेट खेळलोय.
0: काय म्हणून?
1: ऑलराऊंडर म्हणून.
0: वा, आणि कोणतं टेनिस का सीझन बॉल?
1: सीझन बॉल. सीझन
0: सीझन बॉल करतो तुम्ही?
1: हो.
0: आणि तुमच्या टुर्नामेंट कधी असतात?
1: टुर्नामेंट आमच्या डिसेंबर जानेवारी दरम्यानच असतात, आणि दरवर्षी एसटी महामंडळचे भरवतो मॅचेस, तर आम्ही जातो खेळायला.
0: ग्रेट ग्रेट ग्रेट. संगीता, खूप मजा आली तुमच्या सगळ्यांशी बोलून. ग्रेट आहात तुम्ही सगळे, आणि तुमचं हे पॅशन तुम्ही असंच जगा. तुमच्या सगळ्यांसाठी बेस्ट विशेस, आणि संगीता स्पेशली एन्जॉय युअर पोस्ट रिटायरमेंट लाईफ, आणि नवीन नवीन ली नवीन नवीन बसव, म्हणजे आता पुढच्या राज्यनाट्य स्पर्धेतही तुझं नाटक
3: असणार.
0: ऑल द बेस्ट सगळ्यांना.
2: थँक्यू
3: व्हेरी मच.
0: मंडळी, सगळेजण आपण कोणी ना कोणी काहीतरी काही जॉब करतोय, कोणी बिझनेस करत असेल, पण त्याच्यात तुमचं पॅशन जगा, तुमचं पॅशन ओळखा, आणि तुमचं आयुष्य सुंदर करा. मंडळी, काही गरज वाटली तर फोन करा 2 27 26 वर. राम राम मंडळी, फेडूया.
5: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
6: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
5: ते कसं?
6: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
5: बर,
6: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
5: स्मार्ट प्लॅन.
6: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
7: कार्यक्रमात आता ऐकूयात गेहरी चाल या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे राजेंद्र कृष्ण यांचं, संगीत दिला आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी, आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स।
2: कार्यक्रमात आता ऐकूयात चौकीदार या चित्रपटामधलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत। राजेंद्र कृष्ण यांच्या गीताला संगीत आहे मदन मोहन यांचं।

0: वेगवेगळ्या ओळख रागांची मैफल गीतांची बहारदार शैलीत वेगवेगळ्या रागांवर आधारित सुमधुर संगीताचा आनंद घेऊया आमच्या स्वर संध्या या कार्यक्रमात. सादरकर्त्या राधिका जोशी. ऐका दर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आहे आनंद बक्षी यांचं जरा सी जिंदगी या चित्रपटामधलं यसुदास यांच्या आवाजात. संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.
2: जिससे

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: आपण ऐकलं बरसात या चित्रपटामधलं हास्य जयपुरी यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीत होता शंकर.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ जुन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
0: या चित्रपटामधलं गीता दत्त यांनी गायलेलं गीत. साहिल लुधियानवी यांच्या गीताला संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक।
2: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

हमराज श्रोत्यांची रसिकता विस्तारणारा हमराज कार्यक्रम सुरू करीत आहोत. द बॉलिवूड इन्स्ट्रुमेंटल बँड सुरुवातीला आह चित्रपटातलं 1953 सालातलं गाणं सादर करीत आहे. गीतकार शैलेंद्र आणि संगीतकार शंकर जयकिशन यांचं गाणं गायक मुकेश यांनी बैलगाडी चालवत पडद्यावर सुद्धा गायलं आहे. गाण्याचे शब्द आहेत, छोटी सी ये जिंदगानी रे.

आता आपण बेगम अख्तर यांच्या चाहत्यांनी सुद्धा न ऐकलेलं गाणं ऐकणार आहोत. 1936 नसीब का चक्कर नावाच्या विस्मृत चित्रपटातलं हे गाणं संगीतकार मास्टर ब्रिजलाल वर्मा यांच्यासाठी गीतकार मुन्शी हैदर हुसेन लखनवी यांनी लिहिलं आहे. गाण्याचे शब्द आहेत, कलियुग है जब से आया रे, माया ने जाल बिछाया,

मानो या मानो आणि अंधकार अशी दोन टायटल्स असलेल्या 1955 चित्रपटातलं विचार गीत मुकेश यांच्या गंभीर आवाजात ऐकूया. गीतकार कैफ इरफानींच्या विचारांना संगीतकार हंसराज बहेल यांनी संगीत दिलं आहे. मुकेश यांचा आवाज गाण्यातल्या वेगळ्या विचारांना योग्य पद्धतीने मांडतो. गाण्याचे शब्द आहेत, आवाज है ये प्यार की, तड़पोगे तो मुस्काऊंगा.

1943 तानसेन चित्रपटातलं गाणं, गीतकार डी एन मधोक, संगीतकार खेमचंद प्रकाश आणि गायक के एल सैगल यांची ही रचना. नंतर 1962 साली संगीतकार एस एन त्रिपाठी यांनी संगीत सम्राट तानसेन या सिनेमात वापरली. गीत स्वामी हरिदास यांचं तर आवाज मन्नाडे यांचा होता. कवितेत थोडा बदल केलेलं हे मन्नाडे यांचं गाणं श्रुजो भट्टाचार्य फुरसतीत गात आहेत. गाण्याचे शब्द आहेत, सप्त सूरन तीन ग्राम उनचास कोटी तान. आजचा हा चार गाण्यांचा कार्यक्रम आता संपत आहे. नमस्कार.

ऐकूया अधिकार या चित्रपटामधलं अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत. संगीतकार बप्पी लहरी.

0: नमस्कार नाशिककर, मी महेश मांजरेकर बोलतो आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात शब्बीर कुमार आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात. गुणाओं का देवता या चित्रपटामधलं हे गीत आहे इंडीवर यांचं. संगीतकार अन्नू मलिक.

लाज शर्म से ठंडा करो ये।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 247626 या आमच्या क्रमांक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात ऐकूयात जाबाज या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत. ऐकूया साधना सरगम यांच्या आवाजात. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत योगेश यांचं गीत किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी आणि हे गीत ऐकूयात हनीमून या चित्रपटामधलं.

अंदाज या चित्रपटातलं नौशाद यांनी संगीतबद्ध केलेलं गीत ऐकूयात शमशाद बेगम आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात. गीतरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM। तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी।

0: रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
2: लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता ऐकूयात. चित्रपट आहे अंदाज आणि संगीतकार नौशाद.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या
2: कार्यक्रमात. आता ऐकूयात साहिल लुधियानवी यांची गीतरचना. ऐकूया समाज को बदल डालो या चित्रपटामधलं हे गीत. संगीत आहे रवी यांचं आणि हे गीत ऐकूया मन्नाडे यांच्या आवाजात.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आहे एस पी बालसुब्रमण्यम यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत जरा सी जिंदगी या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे सावन भादो या चित्रपटामधलं. वर्मा मलिक यांच्या या गीताला संगीत आहे सोनी खोमे यांचं.

की आरजू या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात. अंजान यांची गीतरचना आणि गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5353-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमातलं हे गीत आता आपण ऐकणार आहोत चौकीदार या चित्रपटामधलं. राजेंद्र कृष्ण यांची शब्दरचना, संगीत आहे मदन मोहन यांचं, आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: नमस्कार, नाशिककर. मी नाना पाटेकर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात बंदगी या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे राजेंद्र कृष्ण यांची, संगीतकार शंकर जयकिशन.

ऐकूया दो दिशाए या चित्रपटामधलं आशा भोसले आणि अन्वर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात औलाद या चित्रपटामधलं एस एच बिहारी यांचं गीत उषा मंगेशकर यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या
2: कार्यक्रमात. हे गीत ऐकणार आहोत गीतकार रवींद्र जैन यांचं संगीत असलेलं, किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे चोर मचाए शोर या चित्रपटामधलं.

आवाज या चित्रपटामधलं आनंदबक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार राहुल देव बर्मन.

कुमारी आणि मुकेश यांनी गायलेलं केदार शर्मा यांचं गीत आता ऐकणार आहोत बावरे नयन या चित्रपटामधलं, संगीतकार रोशन.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात कठपुतली या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे वर्मा मलिक यांचं, संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी, आणि हे गीत ऐकणार आहोत महेंद्र कपूर यांच्या आवाजात.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: खुश रहना।
1: आपकी फरमाइश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड। श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाइश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाइश। या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा। कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर।

चित्रपटावर अथवा अभिनेत्यावर आधारित कार्यक्रम दिल ने पुकारा सादरकर्त्या प्रांजली आफळे दर मंगळवारी दुपारी 1 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 11 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका दिल ने पुकारा.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: की फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे

नाटकांपासून मराठी रंगभूमी आणि दर्जेदार नाट्यसंगीताचा आस्वाद घेऊया आमच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातून दररोज संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: ब्रेकफास्ट टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.

गायकांचा सुपरस्टार पदापर्यंतचा स्वप्नवत प्रवास त्यांच्याच सुमधुर गाण्यांबरोबरच अनोख्या आठवणीतून जागा करूया आमच्या नवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून. कालाय तस्मै नमः ऐका दर शनिवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 11 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरन.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेसवरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास, सूरविश्वास कुमार मंच, अष्टोप्रहर स्वरहोत्र, यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी, संकल्पना विनायक रानडे, चार चौघ, ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा. 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

नमस्कार, मी डॉक्टर विजय सूर्यवंशी बोलतोय. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: वाटत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना.
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380-16512 किंवा 8380-16500 या नंबरवर.
0: हो.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02532 4726 26 किंवा 8380016512 या क्रमांकावर.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे गा रे।

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.

0: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

ही फरमाईश। आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड। श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश। या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा। कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.